0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला। आपेगाव नेवासे अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून जीवन अनुभूतीतून भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। हिवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे। यात अहंकार कुठेही नाही। या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहेत, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

0: रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने याची सांगड घालू शकतात, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहेत. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी एम ए इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाचे त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसंच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखासोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
1: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण ज्या, कारण तेव्हा शाळेत असतो ना, माझ्या मनात हे रमाबाईंचे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या, म्हणजे जेव्हा काय म्हणतात, संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे, आणि मला असं वाटतं मी यशस्वीपणे प्रयत्न केला, कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात, शिकवण्याच्या ओघात बोलतोय, पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलांना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काही उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
0: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता, किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या. आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकलीये किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता, मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही
1: हो, कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
0: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात, अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
1: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं सकाळी, त्या पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईनी तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्समधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
0: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय, म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे, तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीनमधून तुम्ही स्वतः म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात. आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
1: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल. पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं, कारण ती अगदी हेल्दी होती. म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. ते आई सो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग एक हिस्सा होऊन गेला.
0: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
1: किंवा ते सतत आईनी ते
0: पगड्या तुमच्यावरती असल्या
1: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं. की कारण माझी आई सातारची होती तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावर ते संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे.
0: नक्कीच.
1: तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा.
0: नक्की 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतंय तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब पूर्ण सगळं कुटुंब म्हणे हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
1: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
0: येस.
1: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VJTI म्हणून तो BTech झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आलाच नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
0: नक्कीच. कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं आहे किंवा ते समजून घेण्याची जी भावना.
1: कारण ह्याच्याकरता ना मी त्याला घेऊन जाईल.

जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात. आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले, आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील, सर असतील, त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅम सोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत, नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे.

नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती इथे तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिलाश्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासनमान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसंच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंद

0: आजची जी जर्नी होती, तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कसे असतात त्या मुंबईत? काय
1: मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकवून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते, किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श
0: महिला
1: आणि असं काहीतरी प्रोग्राम होता, तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USA गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असे त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल, पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्समध्ये जे बदल आला आहे तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. म्हणजे खूप असे अनुभव हे होते.
0: खरंच खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल, सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमध्ये मिळणारा मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना तेव्हा जो आनंद आजूला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्नच
0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही 100%. मॅम खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी आहे आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांभाळता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा आणता?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही, कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास, म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा कधी 1 तास व्यायाम करणं हे कधीही चुकवलं नाही, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर मॅडमकडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, म्हणजे केवळ अर्धा किंवा पाऊण तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीच्या. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम, आणि मॅडम सोबतचा हा दिल खुला संवाद या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या आपल्या आजच्या या आज की नारी सेगमेंट मध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेल्या असताना मॅम, इतकी वर्ष जे काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहतात तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटलकरता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढंच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटत.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच सारं की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच, कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेल्या आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन
1: की
0: दररोज नवीन काहीतरी खूप
1: छान. सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचवूड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहू देत. सरतेशेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्या वेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आई बाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन करायचं?
1: मला असं वाटतं की थोडस मी ह्या कॉन्सेप्ट मधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वेशेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेल्या आहेत, अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय सांगा?
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकते.
0: मला असं वाटतं आजच्या ही मुलाखत या गप्पा खरं तर संपूर्ण असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मुळात पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसतंय मला असं वाटतं तेच खूप पुरेशं असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमची खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे, मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू देत. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत, अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999 3999. आचार्य 90FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगड घालू शकतात. याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहेत. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी एम ए इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात बी ए गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमाशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसेच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखासोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
1: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते एम ए इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतो ना, माझ्या मनात हे रमाबाईंचे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वीपणे प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय, पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलां स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण आशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
0: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता, किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या. आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकलीये किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता, मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही
1: हो, कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अॅटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
0: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात, अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
1: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं सकाळी, त्या पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोहोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईनी तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे अशा छोट्या छोट्या एक्झाम्पल्समधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
0: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय, म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे, तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीनमधून तुम्ही स्वतः म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात. आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात
1: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल. पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं, कारण ती अगदी हेल्दी होती. म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं.
0: नक्कीच
1: ते आई सो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग एक हिस्सा होऊन गेला.
0: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
1: किंवा ते सतत आईनी ते
0: पगड्या तुमच्यावरती असल्या
1: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं. की कारण माझी आई सातारची होती तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे.
0: नक्कीच
1: तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा.
0: नक्की 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालं पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतं तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब पूर्ण सगळं कुटुंब म्हणे हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
1: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो. आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VJTI म्हणून तो BTECH झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आला असेल. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
0: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना आहे.
1: कारण ह्याच्याकरता मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी म्हणजे त्यांची काय आहेत, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.
0: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी, आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात, आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले. आणि मला असं वाटतं, आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील, सर असतील, त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅमसोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत, नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्या, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: आई एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे.

नमस्कार श्रोते आणि प्रेक्षकहो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती,

0: रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती, तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात, ते कसे असतात त्या मुमेंट्स, काय सांगाल?
1: मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते, किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर तिची ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श महिला आणि असं काहीतरी हे होतं, प्रोग्राम होता, तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्सवाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USA गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असं त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटवतं की संसार कसा करू शकेल, पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्समध्ये तिचा बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. खूप असे अनुभव हे
0: आणि मला असं वाटतंय, म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल, सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमधून मिळणारा मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना तेव्हा जो आनंद आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्न

0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: नाही आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही, 100%. मॅम, खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला, अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर, कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी आहे.
1: हो, प्रश्न.
0: आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही, अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील, तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांभाळता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही, कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास, म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा सुद्धा कधी 1 तास व्यायाम करणं हे कधी चुकवलं नाही. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर मॅडमकडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, जे केवळ अर्धा किंवा पाऊण तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या आजच्या आज की नरी या सेगमेंटमध्ये आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम, आणि मॅडम सोबतचा हा दिलखुलास संवाद या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकत रहा आचार्य 90 FM. युअर ओनली.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या आपल्या आजच्या या आजकिनारी सेगमेंट मध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेल्या असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटलकरता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढ्याच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच सारं की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच, कारण तुमचा कामाचा लेखाजोखा पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेले आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन, दररोज नवीन काहीतरी खूप छान.
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचवूड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहतात. सरतेशेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्यावेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजला किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन करणार?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्टमधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वेशेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचं आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेल्या आहेत. अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय?
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकते
0: नक्कीच मला वाटतं. मला असं वाटतं आजची मुलाखत या गप्पा खरं तर संपूच नाही असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मुळतः पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसतंय मला असं वाटतं तेच खूप पुरेशं असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू दे. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999 3999. आचार्य 90FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90FM, युअर ओन रेडिओ.

अरे भंग का रंग जमा हो चकाचक, इरलो पान चबाए। आहा।

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओन रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थान. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने चांग बलं. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापूरच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. कोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमधील देव ज्योतिबा लय मोठा, चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्याचारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाचे आहे. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर ही बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आकाश व पृथ्वी या पंच महाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथाने ऋषी व त्यांची पत्नी विमला बुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होते. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारखा अत्यंत प्रिय आहेत. त्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापुराच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी ज्यांना केदार बाबा म्हणूनही ओळखले जाते यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखला जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाळ दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंश असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदिशंकराचार्य
यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर, तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट, 37 फूट आणि 77 फूट उंच आहे, ज्यामध्ये शिखरांचा समावेश आहे. हे मंदिर 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. 1780 च्या सुमारास मालजी नीलम पनाळकर यांनी हे पुन्हा बांधले. मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज देखील आहेत. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी महालक्ष्मी अंबाबाईंनी तपश्चर्या केली. केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी म्हणजे संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ 57 फूट लांब, 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पनाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट, रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केले. त्या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थे असून जवळजवळ 6 कुंड व 2 विहिरी देखील आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिराची शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठी कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरांना तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धती ही साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून

देवा कीर्ति तुझे मारी डंक तुझा ऐकू निघालो तुझा दारी अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावरी

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पाणपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपकवनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व औदासूर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औदासूर तसुभर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्त साध घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औदासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औदासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली. म्हणूनच या कंठगिरीचे नाव

स्नानगिरी झाली. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंधश्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेक आमंत्रणास देण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंधगावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे मनात प्रकट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. यमाई चाफे वनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवीच्या आगमनाप्रित्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ती नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरीवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कटारी वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दाम्पत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो, तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्ध पशुचे कृष्ण व दुधाची मांड घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेवनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवर. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कट्या स्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहवान हरपून चांग भलं च्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसे सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी पिपाणी सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती उंट तोफा गाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणामुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीने यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेला विजयाप्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस असलेली भव्य जत्रा भरते. कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. ज्योतिबाच्या डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातं.
एक धान्य, कापड, तांब्या पितळेची भांडी, पूजा साहित्य, मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने टाकली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 हून अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळे आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. त्या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काट्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासनकाठ्यामध्ये मौजे, विही, नवाजी बाप किवळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व एकूण 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडनं अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा इथेही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुंठे कोरेगाव, मुळगाव तालुका पाटण. येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बल. जय महाराष्ट्र.

पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं, कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य फळ

0: हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवा नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सव प्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मला मंगल दिस आला

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्नसराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या साधेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत.
1: वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक 5,000 सदाबहार नाना गुंफी.

पाण्याचा आनंद आत रेल्वे बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मुद्राचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न सुगंधित मोगऱ्याबरोबरच कुंकलवासाची आणि विविध रंगी हसतमुख धारणारी अखंड

दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही। चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे। पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच, पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच। वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय। गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला। तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही। तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे। काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकतं।

0: हॅलो हाय नमस्कार. एकच घरा तुमच्या घरात एक कोण देणार होता मी, आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा. मग त्या वाटी सोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचंय किंवा ते मातीच्या काडीने ते टिपके द्यायचे,
1: तेच तर मी म्हणते ना, तो खूप असं बदल आहे. आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो, जेव्हा ते मोठे म्हणजे 50 जे लेडीज आहेत, एक सीझन असतो, एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे, जे लोक साईडस काढतात ते एक आहे, करवाचा येतात ते आहे, पण त्याच्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे, मला ही डिझाईन काढायची, 60+ पण ज्या वुमेन्स आहेत ना, त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचंय, मला हे करायचंय, ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आणि असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
0: स्वतः इंडस्ट्री
1: अपग्रेड झालेली आहे भरपूर.
0: एक्झॅक्टली.
1: तेव्हा असं कधी कधी असं आठवत आहे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन,
0: सिरियसली
1: खूप लोक असे समोरून स्वतःहून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे, असं हे पाहिजे. खूप सारे प्रकार झाले, खूप सारे व्हेरिएशन झाले, त्याच्यामुळे मेहंदी मध्ये अजून शिकण्यासारखं
0: भरपूर आहे,
1: भरपूर. आणि ब्राइड्स पण जेवढे जसे हे करतात तसं रिक्वायरमेंट असतात ब्राइड्स, जसं पहिल्यांदा असायचं ना की नाही साधं सिम्पल
0: आहे, म्हणजे
1: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी,
0: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस, आता लिटरली पूर्ण फॅमिली
1: चौघडे म्हणजे काही
0: असं काही नाही,
1: एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगून बोलतो
0: किंवा मोर एक काढला
1: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
0: नाव
1: लिहिली हे होतं. पण आता एक असतं की ब्राईड ग्रूम सनई
0: डोली
1: डोली
0: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात, विदाई ते पूर्ण हे
1: म्हणजे ब्राईडचे
0: रिक्वायरमेंट
1: खूप आहे, खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात, ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे असतं
0: क्रिएट
1: करतात, क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो
0: एक मोमेंट
1: देतोय हेच आपल्यासाठी खूप असतं. भले एक म्हणतात ना की एक 5 पैसे कमी भेटले तरी
0: समोरच्या आनंद मॅटर करतो. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल, पण माझं तर तू सोडूनच दे, पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. तर श्रोते हो आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय, आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचंय, पुढे जायचंय, इन्कम सोर्स काय पाहिजेत, कसं असेल, किती इन्कम सोर्स आहे, या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात, लगेचच पुन्हा भेटूयात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेंदी असणं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ते मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो, आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो, तर एक असतं ना की आपल्याला साईडच न मिळता एक तरी ब्राइड
0: मिळावी. बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तेव्हा जर एक ब्राइड माझी खूप लकी होते, त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते कंटिन्यू पूर्ण. पण एक म्हणतात ना की एक लव असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती, लाईक शी वॉज माय गुडला.
0: ब्राइड
1: चालू झाले आणि नंतर माझे कसे क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण
0: चालू होते.
1: हो, आणि माझ्या समोर मी पण शिकत होते, मी स्वतः काम
0: शिकवत होते.
1: येस येस. नाही, आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः त्या पर्सनल
0: ग्रूम होतो.
1: येस, ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो, आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत गेलं आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज आर्टिस्ट म्हणून
0: नाही. क्या बात. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळत आहे, कारण ब्राईड कडे जाणं, तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोल मध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
1: ऍडिशनल कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला.
0: हो,
1: एक तिचा पण तिचा एक मोठा दिवस असतो. ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते. एक तर एक ती ब्राईड असते, ती स्वतः टेन्स असते. तसं तिला कम्फर्टेबल करणं, तिचे काय रिक्वायरमेंट आहेत, काय आपण व्यवस्थित तिच्यासाठी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल, ती त्या गोष्टीमधून हॅपी हे व्हायला पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा इट्स अ बिग डे, कारण तिचा स्वतःचा एक मोठा दिवस असतो. एक तिचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
0: 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्स मेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट, सायडर्ससाठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस, बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत, किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत. कारण मी ऑब्झर्व केल्या अनुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात, त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात, ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही. तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण, तर ते कसं आहे? किंवा जर मला फुल फ्लेज याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर इट इज ओके ऑर नॉट, काय सांगशील?
1: येस, डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे. फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही जर तुम्ही एक स्वतःशी हे केलं तर ह्या ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत
0: पोहोचणार.
1: ॲज अ मी हा ठीक आहे, मी शिकली, मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरती ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काही
0: नाही.
1: असं बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्डमधले म्हणा, जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसे इथेही भरपूर
0: प्रॅक्टिस लागते.
1: ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू केला तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात, पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं
0: पाहिजे. पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू. आणि यु नो व्हॉट आय बिलीव्ह की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करताय.
1: आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे, मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत, सोशल मीडिया असू देत, व्हॉट एव्हर, तुम्ही कुठच्याही थ्रू जे पब्लिकली पोचताय, तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक एक असतं ना, हा बाबा मी जाई आहे, जाई मेहंदी आर्टिस्ट आहे, छान मेहंदी काढते, बट लोकांना आपलं काम बघायचं असतं. मग ते काम कसे बघणार लोक,
0: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन. तू काय कसं प्रेझेंट करते,
1: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस, तू किती प्रॅक्टिस करते, तू तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे, तू त्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते, हे पण लोक बघतात, बारकाईने बघतात.
0: बरोबर बरोबर, क्या बात आहे. मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागलाय, बॅक ऑफ द माइंड माझ्या सांगला काय आहे, काय वाटतंय, संडे टू संडे जाऊयात का बॅचला. म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर, हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा, सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
1: आणि तुम्ही माझे सुद्धा गॅलरी बघाल,
0: माझे फोटो सगळे मेहंदीचे
1: फोटोज आहेत. म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहे त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो, खूप सारं शिकायला मिळतात. म्हणजे जसं जसं आपण त्या म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार, तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं, नेक्स्ट क्लायंट असतील त्यांना काय आपण अजून
0: बेटर देऊ शकतो,
1: त्याच्यानंतर अजून काय बेटर देता येईल, हेच तर डोक्यात प्लॅन असतं. किंवा माझे स्टुडंट आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे, ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत
0: करायची, बरोबर,
1: हे सगळं डोक्यात.
0: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न, युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट इतके पैसे घेते, तितके पैसे घेते, एवढं कुठे कोण घेतं का, असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो, आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन, माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण, की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो, आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचंय.
1: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 आवर्स लागतात.
0: ओके,
1: कसं असतं बेसिकली लोकांना असं वाटतं की लोक लोक लोक पटापट पटापट पटापट मेहंदी करून मेहंदी संपवा, बट ऍक्च्युली कसं नसतं, 5 to 6 आवर्स लागतात. 5 to 6 आवर्स यांनी सिन्स की आपण मधला टाइम जो जो ब्रेक घेतो 10-15 मिनिटं, तो आपण तो
0: ओव्हरऑल
1: तेवढ्या 5 to 6 आवर्स लागतात. एक हाताचं हे करायला असलं त्यांनी एक पायाचे दोघी जणी पूर्ण ब्राइड कम्प्लीट करते, तर 5 to 6 आवर्स लागतात. बट त्या 6 आवर्स मध्ये पेशंटली बसून पाठ जाते, हात, आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
0: म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत,
1: आपण नाही कम्फर्टेबली, बट आपल्या समोरची जी 5 to 6 आवर्स आपल्या समोर जी बसणार आहे ब्राइड, ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनल, असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबलली बसलो आणि ब्राइड अशी
0: ब्राइड थोडीशी होते, बरोबर
1: नाही. 5 to 6 आवर्स टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राइड पूर्ण कम्प्लीट होईल,
0: आणि तोपर्यंत त्या 5 to 6 तासामध्ये स्वतःची कंबर, स्वतःची मान, स्वतःचा हात, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःचे डोळे, आपले डोळे मला जर नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशन्स ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केले आहेत, अँड आय नोटीस वन थिंग, तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली 1-1.5 तास जातो. सो हे खूप पेशंटली हँडल करायचं,
1: जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे अरे हे एवढीशीच आहे
0: हो,
1: बट आपण जेव्हा ती मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते अरे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो अरे हे खूप इझी आहे, पण जेव्हा आपण ते
0: ऍक्च्युअल
1: जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना, तेव्हा ते खूप आपलं हे होतं. आणि समोरचे ब्राइड आपल्याला टच वर्ड जर ती एकदम पेशंटली बसलेली असेल ना, तर काम करायला अजून
0: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये, तर त्यामुळे काही
1: असं होते की ते कम्फर्टेबली बसूच शकत नाही. म्हणजे काही काही जणांना एक बसण्याचा तेवढा,
0: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे, आम्ही एक तासभर पण एका जाग्यावर बसत नाही, शांत 5-6 तास कसे बसणार.
1: प्राईस आम्हाला नाही
0: चॅलेंज,
1: तुम्हाला जसं हवं तसं करा, पण मला चांगली डिझाईन्स हवी आहे. असे जर प्राईस आम्हाला
0: मजा दिसते अजून. क्या बात आहे श्रोते हो, आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला, मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही, तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात, म्हणजे तू मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले.
1: मी वर्कशॉपचा
0: टाकला. ओके,
1: माझा दुसरा आताच नवीन वाला बघितलास का?
0: हा म्हणजे हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी, की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस आपण आता ते पण
1: घेऊ. ओके, बेसिकली
0: क्लास. चलो रेडी,

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई. आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच बरोबर बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन. आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं. कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत. तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे?
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय? आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. आपण जे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर.
1: त्याचं नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोण कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे, किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स वापरायच्या, बॅक कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: अपलोड करायचं,
1: पोस्ट करायचं आहे. तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रात म्हणजे तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःच एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवलं
0: जातं. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, चला मी काढते आपण बनवूयात.
1: हे सर्टन असं होतं की आपण जेव्हा किंवा आता समजा एक ब्राईड आहे आणि ब्राईडशी आणि माझं एक सर्टन वेगळं
0: क्रिएटिव्हिटी
1: डिझाईन्सचं झालेलं असतं, पण ऍट द मोमेंट ब्राईड कधी कधी डिझाईन्स पण चेंज करतात. मग ते तुम्ही त्या कन्फ्युजन होऊ नये किंवा काय म्हणतात त्याला क्लायंटशी आपण कसं
0: गोष्टी हँडल केल्या पाहिजे
1: ते हे सुद्धा क्लासमध्ये मी बारकाईने सगळ्यांना व्यवस्थित
0: शिकवते. क्या बात आहे ताई. खरं तर मला असं मला वाटलंच नव्हतं की मुळात आपण मेहंदीविषयी इतकं छान भरभरून बोलू. मला असं वाटतं आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती असू देत ऑर एल्स हाऊस वाईफ लेडीज असू देत, प्रत्येकीला कुठे ना कुठे वाटतं की आपण स्वतः इंडिपेंडेंटली काहीतरी छान करावं. आणि त्यासाठी लोक मेकअप आर्टिस्ट होत आहेत, लोक मेहंदी आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहतायत लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो. तर असे जे न्यू कमर्स असतील म्हणजे त्या हाऊसवाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील? आणि मुलांवरून विषय निघाला, मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का गं मेहंदी आर्टिस्ट बनतात का?
1: बॉईज लोक पण क्रिएटिव्ह, शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे. एक आर्टिस्ट, मी एक खरं सांगू, मेकअप आर्टिस्ट सहज होतील, लाईक सहज होतील आणि सिन्स एक आपल्याला मेकअप करता येतो म्हणून आपण काय म्हणतात त्याला एक प्रोफेशनली वगैरे जातो किंवा वगैरे. पण मेहंदी ही गोष्ट आहे ना, ही रेअर लोकांना काढता येते किंवा रेअर लोकांना जमते मेहंदी काढायला. नॉट अ सिंगल कोण असं नाही आहे की अरे हा मला मी मेहंदी काढते नाही, बट कोण डायरेक्टली कोण पकडून मेहंदी काढणं इट्स नॉट इझी. किंवा आपण पेन्सिलने ड्रॉइंग काढतो, पेन्सिलने स्केच काढतो आणि तेच स्केच किंवा तेच तुमची एक एलिमेंट असते, एक फिगर असते, कोणी काढणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. खूप प्रॅक्टिस हवी, ते सगळ्यांना जमत नाही.
0: बरोबर.
1: ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
0: ते, आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण हा आवडीने आवड एक मस्ट आहे तुमची, आणि उगाच काहीतरी करायचं आहे म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
1: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करता राहत, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्ड मध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जा.
0: 100%. म्हणजे मला ब्राईडने बोलवलंय आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस, आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो, हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद, आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत, आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभं राहायला एक हिंमत येऊ देत, आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते, आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो, आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचा एक छान प्रोफेशनली तिचा पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते, आणि प्रत्येक मुलीचा महिलेचा लेडीजचा जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हात मोलाचा वाटा आहे. आणि इथे ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटला तुम्ही सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तूर्तास मी आजय कोमल, जाईसोबत इथे तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. क्या वाटतं.

0: रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्या ना, तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनजी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे की तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले. पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल. पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर. गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की कर आम्हाला बिझनेस करायचा होता. एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर म्हणजे आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना पण करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं,
0: इन्स्पिरेशन
2: मिळालं. रिस्पॉन्स होता. मग नंतर स्टॉल सेटअप करायला लागलो. हा, आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला.

0: एक्सपेन्सिव्ह असतं हे नॉर्मल असतं जे
1: एकच आहे आणि त्यात मल्टीकलर
0: बरोबर. ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं आणि लोकांना तेच पाहिजे असतं म्हणजे की जास्त चांगलं दिसलं पाहिजे आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे हे मॅटर जास्त करतं
1: युनिक असलं
0: पाहिजे युनिक असलं पाहिजे आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनून बनून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया.
1: अच्छा
0: तर आम्ही पहिला आम्ही विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
1: अच्छा
0: वडाळ्याला हा पहिला स्टॉल आमचा एकूण तर एक होता पहिला पण नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला तेवढे की अजून करा एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा आम्ही हाय पार्टी करा
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोहोचत त्यांना असं वाटत की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगला भेटेल की तुम्ही अजून म्हणलं की दुसऱ्यांना पण वाटेल
1: करावं नक्की कारण मुलांना मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा असा खरपुडा असतो त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात. कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर करतात जसे टोट बॅग्स पण असतात सनफ्लावर्स मध्ये
1: बॅग आणल्या
0: बनवायला टाइम लागतो वन वीक लागतो बनवायला एक आठवडा लागतो तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता परत त्याला कॅनकॅन लावलं जातं अस्तर लावलं जातं मग नंतर चैन लावली जात असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना डायरेक्ट करून देणं नीट करून देणं हे महत्त्वाचं
1: प्रेझेंटेबल असलं पाहिजे नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता.
0: हो एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय परत डोंबिवलीला केलंय आणि कुठे
2: भांडुपला पण केलंय आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना बीकेसी सॉफ्टेल ताज प्रेसिडेंट हॉटेल तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
0: एनकरेज करतात
1: बरोबर
2: आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा तर त्यांचे जे ऑफिस
1: बरं
2: ते खूप घेतात करून मग त्यावर ते रिस्पॉन्स भेटला की
1: बरोबर. आता मला सांगा तुम्ही दोघीच करता बरोबर मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार एक दडपण असतं ना आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा मग कसं मॅनेज करता दोन्ही
0: कसं होतं. माझं झालंय कॉलेज माझी सिस्टर करते तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय कंटिन्यू आता करणार आहे
1: बरोबर
0: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
1: ऑर्डर
0: आम्ही करतो काय थोडं थोडं डिव्हाइड करून घेतो नाही तर पप्पा पण आमचे करतात त्यांना आता शिकवलंय मी त्यांना 5 महिने लागले करायला पण केलंय मी त्यांनी.
1: तुम्हाला किती महिने लागले शिकायला
0: मला आम्हाला पण सेम
2: तीन गावी एक दोन महिना आम्ही शिकलो आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1st तारखेला लॉन्च करू हे सर्व 2 महिने सर्व डिसाईड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे कसे इन्स्टा हँडल करायचं आणि मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची ज्याच्यावर भाऊ काम करतोय
1: तर
2: ते हळूहळू होणारच आहे तर तुम्ही बघत राहा इन्स्टा
1: हो नक्की क्रोशाज ऑफिशियल
0: इन्स्टाची आयडी आहे क्रोशाज ऑफिशियल आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे
1: हो त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काय काय व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते, हा वाला हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात
0: त्याला. ट्युलिप ब्रेसलेट.
1: हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत.
0: Okay.
1: मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलं आहे.
0: Okay.
1: आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते.
0: हा.
1: तर म्हणून मी क्वालिटी मध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटी मध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे
1: कलर्स
0: कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. त्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे, एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेज कॉलेज वगैरे कॉलेजले असतो, मॉर्निंगला असतो 10 to 1 PM पर्यंत असतो.
0: ओके, मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने राधाराता एकच महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात. सो
2: ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: क्रंचेस शिकवायला आहे, किचन नॉर्मल स्मॉल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजचे पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायला
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: हा तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिॲक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिॲक्शन्स आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतल्यात आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना, प्रोव्हाइड करतोय, त्या लकी पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्की आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि ते अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो मच
2: फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट
0: हो बरोबर. हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.
2: थँक्यू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठी महाविद्यालय संपन्न झालं आणि अर्थातच व्याख्याते होते आजचे डॉक्टर मुकुंद कुळे. तर त्यांना आपण आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा जीवन प्रवास आणि साहित्यिक प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुकुंद कुळे, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्या सोबत आहेत उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम. जयश्री मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आज मुकुंद सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. हे लोकसाहित्याचे अभ्यासक आणि संशोधक आहेत. सुमारे 32 वर्ष पत्रकारितेचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यासोबतच साहित्य कला संस्कृती यासंबंधी विशेष लेखन त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत त्यांची 19 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्यापैकी 5 स्वतंत्र पुस्तकं आहेत आणि 5 संपादित केलेली आहेत. तर डॉक्टर मुकुंद कुळे यांना तुम्ही वर्तमानपत्रातनं खास त्यांचं लिखाण जे आहे ते तुम्ही वाचलं असेलच, लोकसाहित्याला लोकसंस्कृतीला धरून असलेलं. तर डॉक्टर, अर्थातच मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमची सुरुवात लोकसाहित्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कधी वाढीला लागला?
1: खरं तर काय म्हणूया की माझी आई ही गावाकडे राहण्याची मोठी झाल्यामुळे माझ्या जन्मानंतर ती मला घेऊन मुंबईला आली.
0: अच्छा.
1: पण तिच्या मनामध्ये गावचं संपूर्ण निसर्ग, गावपण, ग्रामीण संस्कृती ही सगळी रुजलेली होती. त्या ह्याच्यातनं तिने काय केलं की तिचा तो परिसर सुटला आणि जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा तिने मला गोष्टी, गाणी या रूपानं ती ते निसर्ग मला सांगत राहिली. म्हणजे एक प्रकारे ती मला सांगत होती पण तिचं ते पुन्हा एकदा जगून घेणं होतं. आणि त्यामुळे मग लहानपणी त्याची माझ्या तिथं सगळ्या लोकसंस्कृतीचा एक प्रकारे संस्कार झाला आणि मग पुढे तो वाढत गेला. पण त्याचं मला असं काय म्हणूया की एक भान येणं असं जे म्हणतात ना, तर तसं भान मला खूप उशीरा आलं. माझी आई मला गाणी सांगते, म्हणी सांगते, उखाणे सांगते किंवा अगदी लोककथा, लोकगीतं ऐकवते. तर त्याचा अभ्यासाच्या दृष्टीने असा काही उपयोग होता का तर तेव्हा मला माहिती नव्हतं. किंवा ती एक वेगळी ज्ञानशाखा आहे का हेही मला माहिती नव्हतं. मी महानगर या सायन दैनिकामध्ये नोकरीला लागल्यावरती मी एकदा मी तेव्हा TYBA होतो. मी नोकरीला लागलो फर्स्ट इयर BA असतानाच. मी 13वी मध्येच होतो विल्सन कॉलेजमध्ये आणि मी तिकडे तरुण पत्रकार म्हणून जॉईन झालो आणि मला कला साहित्य संस्कृतीची आवड असल्यामुळे त्या एका वर्षी कोल्हापूरला साहित्य संमेलन होतं आणि रमेश मंत्री त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर त्याचं रिपोर्टिंग करायला म्हणून मला मुंबईवरून तिकडे मी गेलो होतो. मी आणि माझी अजून एक कलीग होती वैशाली रोडे म्हणून, असे आम्ही गेलो होतो दोघे. आणि तिकडे एका परिसंवादामध्ये ना डॉक्टर तारा भोवाळकरांचं याच विषयावरती व्याख्यान होतं. ते मी ऐकलं, मी ते रिपोर्टिंगसाठी तिथे बसलो होतो. पण ते जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला कळलं की आपल्या आईने आपलं जे काही हे सांस्कृतिक भरण पोषण केलंय ना ते नुसतं सांस्कृतिक नाही तर ते लोकसांस्कृतिक भरण पोषण आहे. आणि मग मी याच्याकडे सजगपणे पाहायला लागलो. अर्थात मी MA मला लोकसाहित्य हा पेपर होता पण त्याला पर्यायी म्हणून संशोधन होतं, रिसर्चचा पेपर होता. तर मला रिसर्चची आवड असल्यामुळे मी तो पेपर घेतला, लोकसाहित्याचा पेपर घेतला नाही. पण मुळात असलेल्या आवडीमुळे मी सायमेंटेनियसली त्याचा अभ्यास करत गेलो आणि मग पुढे ताराबाईंशी थेट परिचय झाल्यावरती त्या तर माझ्या एक प्रकारे काय म्हणूया की मार्गदर्शक झाल्या एक प्रकारे. आणि मग मी तो अभ्यास सुरूच केला एक प्रकारे.
2: म्हणजे तुमची आवड लोकस म्हणजे संस्कृतीचा अभ्यास म्हणा किंवा त्याच्यातला तुमचा रस आणि तुम्हाला असलेली संशोधनाची आवड हे दोन्ही एकत्र येऊन नंतर तुम्ही लोकसाहित्य लोकसंस्कृती यावरच संशोधन केलं असं झालं.
1: अगदी बरोबर,
2: खूप छान. आणि आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून मला एक असं म्हणावंसं वाटतं की तुमची आई, आता तुम्ही जी घेतली उदाहरणामध्ये, तर ही एक लोकसाहित्याचं प्रातिनिधिक रूप असं म्हणता येईल का?
1: हो हो.
2: म्हणजे एक ग्रामीण स्त्री असं म्हणू.
1: अगदी अगदी अगदी. म्हणजे माझी आई ही तर काय म्हणूया की ग्रामीण स्त्री कशी आत्मनिर्भर असते. आपण काय म्हणूया की स्त्रीवादी दृष्टिकोन आपल्याकडे 1975 हे जागतिक वर्ष आपण साजरं केलं बरोबर. पण आपल्या संत स्त्रिया ही आत्मनिर्भर होत्या की म्हणजे तारा भोवाळकरांनी असं म्हटलंय की आमच्या स्त्री मुक्तीचा आत्मस्वर कोणी मुळात आमच्याकडे हे केला, उच्चारला, तर तो या संत स्त्रियांनी उच्चारला. आणि आपल्या एक प्रकारे काय म्हणूया की ग्रामीण भागातल्या महिला आहेत ना त्या एक प्रकारे तेव्हापासून पूर्वीपासूनच आत्मनिर्भर राहिलेल्या आहेत, स्वतंत्र राहिलेल्या आहेत. आपल्याकडे स्त्रीवादी दृष्टिकोन हा आपण शहरी स्त्रियांच्या माध्यमातून ती चळवळ एक प्रकारे उभी केली. पण आपण या पार्श्वभूमीवरती आपण जर ग्रामीण भागातल्या स्त्रियांकडे बघितलं ना, त्या पहिल्यापासून मोकळ्या ढाकळ्या, कणखर, राकट, कुठल्याही गोष्टी करायला न घाबरणाऱ्या अशा होत्या. आणि माझी आई या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक रूप होत असं म्हणावं लागेल. मी अगदी आता उदाहरण सांगावं की माहित नाही की एक प्रसंग गाव असा तिच्या आयुष्यामध्ये आला की ती गावी होती त्यावेळेला आणि घरातली सगळी पुरुष मंडळी मुंबईला होते आणि आमच्या घरामध्ये पाटीलकी होती. पण पुरुष मंडळी मुंबईला असल्यामुळे गावातल्या काही मंडळींनी विचार केला की यांच्या घरी आता इथे पुरुष माणूस कोणी नाहीये, तर मग आता यांच्या घरातली पाटीलकी आपण शिफ्ट करूया, दुसरीकडे कोणाकडे तरी देऊया आपण. आणि मग ते सांगायला आले पंच की तुमच्या घरामध्ये आता कोणी पुरुष नाहीये तर आपण ती दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट करूया, ट्रान्सफर करूया. माझी आई म्हणाली तुम्हाला लागतो कशाला पुरुष, गावात नुसती हाकच मारायची असते ना काय कार्यक्रम असेल तर, आणि रोज दिवाबत्ती करायची असते ना मंदिरामध्ये जाऊन. मी करेन की मी हाक मारेन गावामध्ये आणि मी करेन रोज रात्री दिवाबत्ती, मी काही घाबरत नाही कोणाला. आणि तिने ती आपल्या
2: घरामध्ये
1: अगदी अगदी. आणि गंमत म्हणजे माझ्या आईचं लग्न झालं तेव्हा तिला नहाण पण आलेलं नव्हतं,
2: अगदी लहान,
1: लग्नानंतर हो हो एक काय वाटत 9 वर्षांचे लग्न व्हायचे तर ती तेच सांगायची की लग्नानंतर मला 3 वर्षांनी नहाण आलं, लग्नानंतर 12 वर्षांनी माझी मोठी बहीण झाली. हा सगळा जो भाग आहे ना, हे सगळ्या मुळात या सगळ्या विषयी माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायची, तिला त्याचा कधी मी काय म्हणूया की संकोच नाही वाटला. आणि ही त्या महिलांची खासियतच असते की त्या अशा संकोच वगैरे नाही, जे आहे ते थेट बोलून मोकळं व्हायचं. भांडण झाली तर माझी आई म्हणायची जास्त आवाज करू नकोस, ओटीत कोंबून मारेन म्हणून. ती नवारी नेसायची, हा कणखरपणा आहे.
2: पण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे सांगता की लग्न झाल्यानंतर 3 वर्षांनी नहाण येतं, म्हणजे किती लहान वयात त्या मुलीचं लग्न झालेलं आहे, त्याच्यानंतर मुलं आहेत, पुन्हा त्याच्यानंतर नवरा काही कामानिमित्त बाहेर आहे, आणि मग या बाईनी जसं शेती किंवा हे पाटीलकी ही ठेवली, तर अशा प्रकारच्या काही ह्या ज्या स्त्रिया होत्या ह्या आयुष्याला अधिक सरळ सरळ समोर जाऊन भिडत होत्या आणि त्यातून कुठून तरी त्यांचं जे शहाणपण आलेलं होतं ते कुठेतरी कधी एखाद्या ओवीतून कधी कुठल्या गाण्यातून असं व्यक्त होत असेल.
1: बरोबर, अगदी अगदी ते होतच होतं.
2: हा, आणि हे जे इतक्या वर्षांपासून चालत आलेलं आहे त्यातून या लोकसाहित्य
1: लोकसंस्कृती यातनच निर्माण झालेली आहे. म्हणजे अगदी मी काय म्हणूया की ही खरं तर गंमतच आहे की त्यांचं प्रेम करणं आणि त्यांचा राग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी त्या दोन्ही तीव्र स्वरूपाच्याच असायच्या. म्हणजे मी माझ्या आईच्या बोलतो की मी एकदा माझ्या मोठ्या बहिणीला सहज तिच्या माझ्या 16 वर्षाचं अंतर असल्यामुळे मी पाहिलं आईला तेव्हा आईचं वय 42-45 होतं आणि माझ्या ताईने पाहिलं तेव्हा आईचं वय 20 वगैरेच असेल,
2: अगदी
1: तरुणपणी पाहिलेलं आहे. तर मी ताईला एकदा म्हटलं की ताई आईचं आणि बाईचं, आता आमच्याकडे कोकणामध्ये आजीला बाय म्हणतात, की बाईचं कधी भांडण व्हायचं काय गो, तर ती मला म्हणाली की भांडण तिचं आणि आईच, म्हणजे बाईचं आणि आईचं भांडण, आणि आम्ही आई नाही म्हणत आई म्हणतो आई. तर ती म्हणे की हो आयचं आणि बाईचं भांडण व्हायचं, पण आयचा बायपेक्षा पण ना आपल्या आजोबांशीलाही भांडण व्हायचं. तर मी म्हटलं काय सांगतेस, तर ती म्हणे की हो ते तर तिला कैदाशीन म्हणायचे. मी म्हटलं काय सांगतेस, तर ती म्हणाली की हो ते तिला कैदाशीन म्हणायचे, पण ते असंही म्हणायचे की माझं नाव जर कोणी गाजवेल तर माझीही सुनच गाजवेल. कारण गावाकडे राहून पुरुष मंडळी मुंबईला आहेत आणि गावाकडे सगळं सांभाळायचं, तर त्यासाठी जो एक कणखरपणा लागतो ना तो तिच्याकडे होता आणि तो नॉर्मली बहुतेक ग्रामीण भागातल्या स्त्रियांकडे असतोच. कारण चाकरमानी सगळे नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई पुण्याकडे असे गेलेले असतात, शहरांमध्ये गेलेले असतात, आणि गावी मग मुलांना सांभाळणारी शेतीपाती सांभाळणारी स्त्रीच असते. आणि मजा म्हणजे आपली जी लोकसंस्कृती आहे ती खऱ्या अर्थाने मातृसंस्कृती आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं.
2: अगदी बरोबर. आता असाच प्रश्न विचारणार होते की मग तुमच्या ह्याच्यातून एकूण या जे तुम्ही बोललात त्याच्यातून असं वाटतं की स्त्रियांकडूनच या संस्कृतीचं भरण पोषण निर्मिती सगळं झालं.
1: हो हो, मी स्त्रीच आपली आधी उद्गाती आहे. म्हणजे अगदी आपण आदिम काळापासूनचं सुद्धा आपण प्रवास बघायला गेलो ना तर आपल्याला असं लक्षात येतं की मातृसत्ताक पद्धती तेव्हापासूनच निर्माण झाली आहे. म्हणजे पुरुषाला म्हणजे त्यावेळच्या माणसांना जे काही प्रश्न पडायचे, मी निसर्गातली अनेक प्रश्नांची त्यांना उकल झालेली नव्हती. म्हणजे रात्र कशी होते, उजेड कसा येतो, सूर्य चंद्र किंवा नदी नाले पाण्याचे प्रवाह वारे या सगळ्याची काही सुसंगत त्यांना तर्कसंगती लावता आलेली नव्हती. आणि मग त्यांनी त्यांना देव मानलं होतं, मग त्या निसर्ग पूजक पुजायला लागला निसर्गातल्या त्या शक्ती म्हणून. त्याने अशीच निसर्गातली शक्ती स्त्रीलाही मानलं होतं. कारण महिन्यातले काही दिवस त्यांना जी ऋतुप्राप्ती होते तर तिच्या मागचं कारण त्याला तेव्हा माहिती नव्हतं ना. आणि मग तो असा ऋतुस्राव वाहतो आणि मग त्यातनं मूल जन्माला येतं. त्यामुळे हिच्या काही काहीतरी वेगळी शक्ती आहे हे त्याने मानलं, तिच्यापुढे नम्र झाला. आणि त्या नम्रपणातला पुढचा काळ आपल्याकडे संपूर्णपणे एक प्रकारे मातृसत्ताक पद्धती होती. आणि मग ही मातृसत्ताक पद्धती केव्हा बदलली, तर जेव्हा माणूस एका जागी स्थिर झाला. जोपर्यंत तो भटका होता ना तेव्हा या टोळ्यांचं नायकपण या खऱ्या स्त्रियांकडे होतं. एका जागी स्थिर झाल्यावरती जेव्हा कुटुंब संस्था आकाराला यायला लागली, नंतर नातेसंबंध नातेसंस्था आकाराला यायला लागली, तेव्हा हे सगळं मालकी हक्क जो स्त्रीकडे होता तो पुरुषाकडे यायला लागला. आणि गंमत आता मी गंमत सांगतो की ताराबाईंनी याची उकल केलेली आहे की आपण नवरात्र गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ती कसली भाजी करतो, ऋषीची भाजी आपण म्हणतो. मुळात ती ऋषीपंचमी असा शब्दच नाहीये, ती वृषभ पंचमी आहे. आणि वृषभ पंचमीचं वृष पंचमी होती, ऋष पंचमी झाले. आणि वृषभ पंचमी असल्यामुळे त्याच्या श्रमाचं काही खाल्लं जात नाही, पण ते बैलाच्या श्रमाचं काही खाल्लं जात नाही. तो एक प्रकारे स्त्रियांनी केलेला निषेध आहे त्या बैलाचा, हे आपल्याला कोणी सांगत नाही.
2: हे तर खरंच वेगळं.
1: कारण काय होतं की जोपर्यंत शेती व्यवस्था स्त्रीच्या हाती, स्त्री शेतीचा शोध स्त्रियांनी लावला.
0: अच्छा.
1: हो. आणि तेव्हा त्या काय करायच्या की काठीने जमीन उकरायच्या आणि त्याच्यामध्ये बी पेरायच्या, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये ती सत्ता होती. रानटी बैलांना पुरुषांनी माणसाळवून त्यांच्या माध्यमातून नांगर पकडायला लागले आणि शेत पिकवायला लागले ना, तेव्हा ती सत्ता पुरुषांकडे गेली. तेव्हा अरे बैला तुझ्यामुळे आमच्या हाती आपली सत्ता गेली, म्हणून आम्ही तुझा निषेध म्हणून एक दिवस तुझ्या श्रमाचं काही खाणार नाही. पण नंतर मग हे सगळं मूळ रूप बदलत बदलत संस्कृती अशी बदलत जाते आणि हेतू पुरस्सर आहे कधी कधी बदलली जाते. त्याचं हे उदाहरण.
2: आणि ते कसं होतं ते कळत नाही इकडून तिकडे.
1: अजिबात अजिबात
2: ते कळत. पण आता तुम्ही हे जी तुमची एकूण कशी पार्श्वभूमी तयार होत गेली हे सांगितलं, आणि एक तुमचं पुस्तक आहे पंचलावण्य, तर म्हणजे आता त्याचाही संबंध कुठेतरी या सगळ्या लोकसंस्कृतीशी आहे असं म्हटलं, तर म्हणजे कसं काय आहे ते.
1: खरं म्हणजे लोकसाहित्याची लोकसंस्कृतीची आवड असल्यामुळे लोककलांची आवड होतीच, पण तशा थेट लोककला बघणं म्हणजे मुंबईला म्हणजे आता आपण वासुदेव येतो, नंदी बैलवाला येतो, हे सगळे आपण पाहिलेले होते. पण माझं ते पंचलावण हे जे पहिलं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये पाच लावणी कलावंतांवरचे लेख आहेत. एक यमुनाबाई वाईकर, भामाबाई पंढरपूरकर, सुरेखा पुणेकर, रोशन सातारकर आणि ज्ञानोबा उत्पात नावाचे पंढरपूरचे लावणी गायक. ते ज्ञानोबा उत्पात म्हणजे रुक्मिणीचे पुजारी. तर कसं झालं की मी चित्रलेखा नावाच्या साप्ताहिकात काम करत होतो, तर एकदा मी रिपोर्टिंगसाठी मला वाटतं काही खंडोबाच्या काहीतरी होतं आणि मी रिपोर्टिंगसाठी जेजुरीला गेलो होतो. तर जेजुरीला या लावणी सादर जो कलावंत आहे तमाशा कलावंत, तर त्यांचं तिथे वास्तव्य खूप आहे. तर तिथे रोशनबाई होत्या, तर त्यांच्याशी माझ्या त्या फोटो तिथे जो एक लोकल फोटोग्राफर होता त्याच्यामुळे मला त्यांच्या घरी जायची संधी मिळाली. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की या रोशनबाई म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला त्या घरातल्या, आणि त्या खूपच फेमस झाल्या होत्या म्हणजे. आणि मुख्य म्हणजे त्या शिकलेल्या नव्हत्या, निरक्षर होत्या, त्यामुळे त्यांना लावण्या ऐकवाव्या लागायच्या. ऐकवून झाल्या की त्या ऐकून ऐकून त्या पाठ करायच्या आणि मग त्या म्हणायच्या. आणि त्यांची ही जी लावणीची रेकॉर्ड त्यावेळेला एचएमव्हीने काढली होती येऊ कशी तशी मी नांदायला, तर ती जवळजवळ 500 रुपये ब्लॅकने विकली जायची.
2: म्हणजे अजूनही ती लावणी
0: सदा भार आहे.
1: आणि मग त्यांच्यावरती मी चित्रलेखाच्या दिवाळी अंकात लेख लिहिला पहिला, आणि नंतर मग मी क्रमाक्रमाने दरवर्षी एक एक लिखाण अशा लावणी कलावंतांवरती लिहित गेलो. आणि मग एक लावणीचं एक म्हणजे लावणी आणि तमाशा यांचं एक वेगळंच विश्व माझ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे रोशन सातारकर असतील, यमुनाबाई वाईकर असतील, त्यांच्या आधीच्या पिढीतल्या भामाबाई पंढरपूरकर असतील किंवा गोदावरीबाई पुणेकर असतील, या सगळ्या बायका म्हणजे काय म्हणूया की लावणी कलेचं चालतं बोलतं विद्यापीठ होत्या. मी तर अनेकदा वाईला मग नंतरच्या काळामध्ये यमुनाबाई वाईकरांकडे गेलेलो आहे. तर यमुनाबाई वाईकर या शृंगारिक लावण्यांसाठी फेमस होत्या. म्हणजे भयंकर काय म्हणतो
2: की आजकाल लावणी म्हटलं की शृंगारिक असंच.
1: पण हो हो, पण
2: तुमच्या या बोलण्यातून असं वाटतं की तसं नाहीये.
1: नाही, मी आज जो होतो ना शृंगार जो काय सादर केला जातो तो एक प्रकारे समोरच्याच काय म्हणूया की थोडस सवंगता त्याच्यामध्ये आलेली आहे. पण मूळ लावणी गायिका ज्या होत्या सगळ्यांना तर त्यांच्यामध्ये ही सवंगता नव्हती. म्हणजे यमुनाबाई वाईकर असतील, भामाबाई असतील, रोशनबाई असतील, एकापेक्षा एक शृंगारिक अशी असलेल्या लावण्या होत्या. पण त्या जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर करायच्या ना तेव्हा त्यातला शृंगारिक आशय बाजूला राहायचा, त्यातली कला वरती यायची. मी त्या आपल्या अंग प्रत्यंगाने ते सगळं जेव्हा सादर करायच्या ना तेव्हा एक प्रकारे ते कलेच्या उच्च स्थानापर्यंत ती लावणी पोचलेली असायची. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटत सांगावं की त्यांना माहिती नाही कदाचित, पण मी एकदा जेव्हा यमुनाबाईंकडे गेलो होतो आणि त्यांच्या घरीच थांबलेलो होतो तेव्हा एक काहीतरी असा गप्पा विषय निघाला आणि मी म्हटलं बाई एखादी लावणी म्हणून दाखवा ना शृंगारी. तर त्यांनी लावणी म्हणून दाखवली. त्यावेळेला बाईंचं वय 82 का 84 होतं आणि बाईंनी लावणी म्हणून दाखवली. आता तुम्ही लावणीचे शब्द सांगतो काय होते ते. ती लावणी अशी होती की अहो भाऊजी मी कोरा माल, अहो भाऊजी मी कोरा माल, मुखी विडा लाल नरम गोरे गाल, वर तिळ झळ झळी जशी फुलली चाप्याची कळी ग बाई गो. अशा एकापेक्षा एक आपण अश्लीलच म्हणू अशा लावण्या. पण या सगळ्याच्या महिला होत्या ना त्या जेव्हा नऊवारी नेसून एक पाय पुढे करून बसायच्या, एक पाय मागे मुडपलेला असायचा, एक पाय पुढे असा, पायावरती ठेका झालेला असायचा, तब्बल जी चुकला तरी पायाचा ठेका चुकायचा नाही. अशा पद्धतीचं त्यांचं सगळं काय म्हणूया की कला वैभव होतं आणि ते मला खूप थेट पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं.
2: नक्कीच. अनुषंगाने विचारते की लोकलेणी हे तुम्ही पुस्तक संपादित केलेलं आहे, तर म्हणजे ते
1: त्याच्यामध्ये ना काय आहे की वेगवेगळ्या लोककलावंतांच्या लोककलेच्या अभ्यासकांच्या मुलाखती आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे राखीम ढेरेंची आहे, तारा भवाळकरांची आहे, तसेच काही लोककलावंतांच्या मुलाखती आहेत. तर ते
2: म्हणजे लावणी सहित इतर सगळ्या लोक
1: शाहिरी वगैरे म्हणजे लोककला अकादमी जी आहे मुंबई विद्यापीठाचं त्यांचा तो प्रोजेक्ट आणि तो केला होता आणि त्याचं जेव्हा पुस्तक रूपाने मी त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं म्हणजे डॉक्युमेंटेशनचं पुस्तकाचं संपादन मी त्याचं केलंय.
2: म्हणजे पहा फक्त तुम्ही एक लोक कला किंवा लोकसाहित्य संस्कृती याच्या मध्ये असलेला रस आणि त्यातून ही तुम्ही दोन. आणि मला वाटतं की तारा भवाळकर, डॉक्टर तारा भवाळकर यांचं एक वेगळं पुस्तक आहे प्रतिभासंवाद केलेलं
1: आहे. प्रतिभासंवादची गंमत अशी की त्याच्यात ताराबाईंनी घेतलेल्या मुलाखती आहेत.
2: अच्छा, त्यांनी घेतलेल्या मुलाखती,
1: त्या मुलाखतींचं संपादन केलं.
2: म्हणजे केवढा मोठा लोकसाहित्याच्या अभ्यासाचा ऐवज आहे खरोखर, आणि तो तुम्ही अतिशय श्रमांनी परिश्रमांनी गोळा केलेला आहे आणि एक मोठा ठेवा आहे,
0: सांस्कृतिक ठेवा आहे. असाच या सांस्कृतिक ठेवाला आपण पुन्हा भेटणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, यो ओल्ड रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर मुकुंद कुळे सर यांच्याशी संवाद साधतोय. मॅडमना मी विनंती करते की पुढचे त्यांचं लोकसाहित्याचं जे ग्रंथ संपदा आहे त्यांचा आपण आढावा घेऊया.
1: हो, आतापर्यंत आपण एकूण त्यांच्याबद्दल म्हणजे पंचलावण्य हे त्यांचं झालेलं प्रकाशित पुस्तक आणि लोकलेणी हे त्यांनी संपादित केलेलं पुस्तक आणि प्रतिभ संवाद याच्याविषयी जाणून घेतलं. पण आणखी एक तुमचं लोकरहाटी म्हणून पुस्तक आहे ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे नाव सुद्धा वेगळं आहे म्हणजे ते लोक संस्कृतीबद्दल नाही पण लोकरहाटी असं नाव तुम्ही लिहिलेलं आहे.
2: ते खरं आहे की नामशेष होत चाललेली ग्राम संस्कृती
1: बरोबर
2: आणि मग त्याच्यामध्ये खूप वेग जवळजवळ वाटतं 15 ते 20 लेख असतील त्याच्यामध्ये. आणि कसं आहे की आज आपण शहरांमध्ये जगत असतो आणि गावाकडचं आपल्याला काही माहीत नसतं. तर मी थोडासा मी वाढलोय जरी मुंबईला तरी मी म्हटलं ना की आईने माझ्यामध्ये ती ग्राम संस्कृती रुजवलेली होती. तर त्यातून मग काय व्हायचं की मी जेव्हा पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरायचो ना तर तेव्हा मग मी तिकडचं माझं साप्ताहिकाचं काम करून झालं म्हणजे माझं काम झालं. मी संध्याकाळी तिथल्या लोकांशी बोलायचो गप्पा मारायचो आणि तिथल्या मग स्थानिक जे वैशिष्ट्य असतील लोकसंस्कृतीतील तिथल्या ग्रामसंस्कृतीतील ते मी जाणून घ्यायचो. म्हणजे अगदी म्हणी म्हणजे त्याच्यामध्ये मी लोकवाङ्मय जाणून घ्यायचो किंवा त्यांचे खाद्यपदार्थ. माझं तर अनेकदा त्या तिकडच्या आमचे जे कोण ओळखीचे असतील ना तर त्यांच्यानंतर आम्ही सांगत होतो की मला कोणाच्या ती घरी जेवायला न्या किंवा घरगुती खानावळीमध्ये न्या, मला पंजाबी डिशेस किंवा असं काही नकोय, एखादं लोकल फूड कल्चर
0: जाणून
2: टेस्ट करायचं.
1: कारण ते आजकाल काय आहे सगळीकडे सारख्याच चवी
2: असतात बरोबर. आणि हे खूप वेगळे पण असायचं. तर त्यातनं मी माझं ना संपूर्ण महाराष्ट्र आढवा उभा फिरला मी मध्ये फिरून झालो. आणि मग त्यामुळे जेव्हा मी हे पुस्तक माझं हे ऍक्च्युली सदर होतं एखाद्या मनोविकास नावाचं जे प्रकाशन आहे तर त्यांचं ना इत्यादी नावाचं मासिक त्यावेळेला निघायचं. त्या मासिकामध्ये मी सदर सुरू केलं होतं लोकरहाटी आणि आपण जगरहाटी
0: वापरतो ना
2: तर मी ती मुद्दाम लोकरहाटी म्हटलं कारण लोकसंस्कृतीशी लोक निगडीत असल्यामुळे. आणि मग मी वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर केले म्हणजे अगदी देवतांची लोकदेवतांची निर्मिती कशी झाली, मग भूतकेतं कशी आली, मग त्यांचे पुरोहित वर्ग म्हणजे भगत मंडळी कशी आली
0: किंवा मग
2: देवचार वगैरे असं खूप वेगवेगळं त्याच्यामध्ये देवचार वगैरे बरोबर. आणि फक्त मी काय केलं की ते करताना ना एक प्रकारे हे नामाशेष होत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचं दस्तावेजीकरण आहे डॉक्युमेंटेशन. कारण दुर्गाबाईने एक संदेश देऊन ठेवला होता. दुर्गाबाई म्हणाल्या होत्या की लोकसंस्कृतीतला ना अर्ध्याहून अधिक भाग हा टाकाऊ असतो कारण तो अंधश्रद्धा जवळ करणारा असतो. त्यामुळे जेव्हा आपण लोकसंस्कृतीचा अभ्यास करतो तेव्हा काळाबरोबर कुठल्या गोष्टीचा हात सोडला पाहिजे आणि काळाबरोबर कुठली गोष्ट पुढे घेऊन गेली पाहिजे याचं विवेक भान आपण बाळगलं पाहिजे. तर त्यामुळे हे सगळं मी जेव्हा हे लेख लिहित होतो ना तेव्हा मी हे असं होतं हे आता नामशेष होत चाललंय पण हे सगळं करताना काय नेलं पाहिजे याचं मला भान आहे हे पण मी उल्लेख केलाय. अनेकदा काय व्हायचं की एखादी प्रथा खूपच अंधश्रद्धेकडे नेणारी असते पण त्याच्या माध्यमातून जे निर्माण होतं ना ते खूप वेगळं असायचं. म्हणजे अगदी उदाहरण ठेवून सांगतो आमच्या गावामध्ये मांड नावाचा प्रकार असतो. तो मांड म्हणजे वर्षाच्या शेवटी म्हणजे मे महिन्यामध्ये असतो पावसाळा सुरू व्हायच्या आधी आणि एक प्रकारे गाव बांधणीचा विधी असं त्याचं स्वरूप असतं. गावाच्या 4 सीमा बांधून घ्यायच्या की कुठली रोगराई येऊ नये म्हणून. हे बांधणार कोणतर ज्याच्या अंगामध्ये देव येतो अशा त्या महिला वर्ग आणि मग तो महिला वर्ग त्यांच्या अंगामध्ये येतो तर त्यांच्या निमित्ताने खूप गाणी सुरेख म्हटली जायची. तर आता नवीन मुलं नवीन पिढी शिकायला लागली त्यांना यातला फोलपणा कळला म्हणण्यापेक्षा त्याच्या मागचा कार्यकारण भाव उमगला शास्त्रीय कारण काय आहे त्यांच्या अंगात येण्यामागचं वगैरे. तर त्यामध्ये तर बंद केला पण मग या प्रथा सुरू कधी झाल्या असतील. तर जेव्हा मानवाला देव आणि आपल्यात कोण

0: तरी एक संवाद वाहक हवा असायचा. म्हणून हे भगत किंवा ही मंडळी देवाचे काय म्हणूया की भक्त निर्माण झाले, म्हणजे हे अंगात येणारे देव वगैरे. आणि मग त्यांची गाणी पण त्या निमित्ताने निर्माण झाली. म्हणजे अगदी फार गंमत म्हणून मी सांगतो की आमच्या गावाला मी जे लहानपणी जायचो ना, तर मला ते बघायला खूप आवडायचं. त्याच्यामध्ये ठासून नाट्य भरलेलं असायचं. म्हणजे त्या देवळामध्ये आल्या ना की त्यांची अशी देवांची अशी बैठक मांडलेली असायची. सगळ्यात मध्यभागी शंकराचं वार अंगात असलेली बाई मध्यभागी बसायची, आणि मग इंद्राचा दरबार भरतो तसा तिचा दरबार भरायचा, आणि सगळे उपदेव असे बाजूला बसलेले असायचे. त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांना वास घेण्यासाठी, मी आपण देवाला फुलं वाहतो उद्बत्ती लावतो, त्यांच्या पुढ्यामध्ये ते सगळे ठेवलेले असायचे. म्हणजे एक प्रकारे प्रतिसृष्टी तिथे निर्माण झालेली असायची. आणि मग प्रश्नोत्तर असायची, गावचा पाटील त्यांना प्रश्न विचारायचा की असं झालं तसं झालं त्याचं कारण काय, मग ते देव त्याचं उत्तर देणार, मग ते तो उपाय केला जायचा. तर हे सगळं त्यांचं ते देवपण शाबूत राहण्यासाठी गाणी म्हटली जायची, ते अधिकाधिक तापवण्यासाठी, म्हणजे अधिकाधिक ते प्रेरित व्हावे, देवपण अधिकाधिक त्यांचं बाहेर यावं. तर मग ती गाणी इंटरेस्टिंग असायची की बिरगुलालान भरलाय चौरंगाट या बाई कोण्या नगरात, अशी गाणी
1: असतात.
0: किंवा मग त्यांचं म्हणजे त्या सीमा बांधायला बाहेर पडायचे ना ते सगळे देव, तर तेव्हा मग तेव्हाही गाणं म्हणायचे, बाया निघाल्या कोणीतरी जीवाचा पिंजरा करा हो बाया निघाल्या. माझं दुःख आहे ते प्रथा बंद झाली हे माझं दुःख नाहीये, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा बंद व्हायलाच पाहिजे, पण त्या निमित्ताने निर्माण झालेले लोक वाङ्मय आहे ना ते आता निर्माण होणार नाही, माझं दुःख हे आहे. त्यामुळे किमान मग त्याचं तरी जतन करून ठेवलं पाहिजे
1: या भावनेत. आणि त्याच्यात एक जो भाबडेपण त्यांच्या दृष्टीने ते
0: खरं विश्व होतं. म्हणजे ते देव आहेत म्हणून त्यांच्या मागण्या काय असायच्या की मला तू वनीचं वाघरू धरून दे, आकाशीची वीज दे, असे त्या बाया म्हणायच्या. तर त्यांचं देव पण त्याच्यावरती टिकलेलं असायचं. अशी सगळी ती गंमत जंमत होती. ती नष्ट होणारी गंमत जंमत मी एक प्रकारे या लोकनाटीच्या अनुषंगाने ती जपली आहे.
1: म्हणजे कधीतरी हे असं होतं आहे आपल्याकडे आता लिखित स्वरूपामध्ये झालं. मग आता याच्या नंतर एक आणखी जातीची खादाडी असं एक वेगळंच काही नाव आहे.
0: बरोबर.
1: हे पुस्तक
0: जातीची खादाडी पण माझं मी एका दैनिकात काम करत होतो ना, तेव्हा मी ते सदर सुरू केलं होतं. आणि ते सदर सुरू करताना पण माझ्या डोक्या समोर असं होतं की प्रत्येक जातीची ना स्वतःची एक खाद्य संस्कृती असते.
1: हो.
0: आणि आपण म्हणतो ना जात जात जात, तर एक वेळ खरोखरच्या जाती जातील, खरोखरची जातपात भेद नष्ट होतील, पण खाद्य संस्कृतीची ही जी जातीची वैशिष्ट्य आहेत ना ती नाही नष्ट होणार. कारण लोकांना आमच्याकडे असं म्हणतो याचा जो काही एक स्वाभिमान असतो ना तो कधीच कमी होणार नाहीये. तर त्यातनं मला असं वाटतं की आपण अशा काही म्हणजे वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांच्याशी म्हणजे गप्पा मारून त्यांच्याशी बोलून त्यांचं खाद्य संस्कृती जाणून घ्यावी असं माझ्या डोक्यामध्ये आलं. आणि मग मी सदर सुरू केलं. आणि मी असं डोळ्यासमोर ठेवलं की आता वर्तमानपत्रामध्ये जागा कमी असते, त्यामुळे त्या मर्यादेमध्ये चार पदार्थ त्या जातीचे प्रामुख्याने येतील असं बघायचं. आणि मग त्यांच्या घरातल्या पदार्थांना म्हणजे पदार्थांना वेगळी नावं असतील किंवा भांड्यांना वेगवेगळी नावं असतील,
1: कृतींना
0: नावं असतील, तर ते सगळं येण्याच्या दृष्टीने मी त्या प्रयत्न केला त्या सदरामध्ये. आणि मग पुढे त्याचं पुस्तक म्हणलं.
1: त्यात आपण म्हणतो महाराष्ट्राचा खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी, पण ती सुद्धा वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवली जाते. कुठे गुळाची कुठे साखरेची करण्याची पद्धत वेगळी.
0: आणि मजा अशी की त्याच्यामध्ये सुद्धा ना म्हणजे आता खाद्य संस्कृतीचं म्हणजे जातीची खादारी करताना मला लक्षात आलं की एखादा समूह असेल ना तर तो मूळचा तिथला नसेल, तो कुठून तरी आलेला असेल. तर तो जिथून आलेला असतो ना तिथल्या काही लकबी पण त्याच्या या खाद्य संस्कृतीमध्ये टिकून असतात. म्हणजे अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर पाठारे प्रभू. तर पाठारे प्रभू आपल्या बशीला रकाबी म्हणतात, चहा बशीमधल्या बशीला रकाबी म्हणतात. आणि हा रकाबी शब्द ते गुजरात मधून आलेले असल्यामुळे गुजरातीमध्ये बशीला रकाबीच म्हणतात. तर तो त्यांच्याकडे अजून शिल्लक राहिला, कारण हे तेव्हा बिंब राजाबरोबर इकडे आले ना पाठारे प्रभू. मी गुजरात मधल्या त्या पाटणना प्रभू म्हणून ते पाठारे प्रभू
1: पाठारे
0: गुजरात म्हणून ते इकडे आले. तर तिकडे असे काही शब्द त्यांच्याकडे शिल्लक राहिले. तर असे इंटरेस्टिंग गोष्टी असतात म्हणजे आहेत त्या पुस्तकामध्ये.
1: खूपच वेगळं विश्व आहे हे. आणि मला असं वाटतं की किती जितकं आपण खोल जाऊ तेवढे त्यातले बारकावे आपल्यालाही समजत जातात.
2: आणि प्रांतावर ते बदल,
1: प्रांताप्रमाणे जातीप्रमाणे प्रदेशाप्रमाणे. आणि कधी कधी तर मला असं वाटतं कुटुंबा कुटुंबात सुद्धा
0: वेगळा वेगळा प्रकार असतो. आता म्हणजे आंबिल नावाचा एक प्रकार असतो, आंबिल कदाचित माहिती असेल. आता ते काय म्हणूया की पौष्टिक पेय म्हणून सुरू झालंय, न्यूट्रिशियस फूड म्हणून आंबिल प्यायला लागले. पण पूर्वी आंबिल हे गरिबाघरचं पेय होतं, पेज ही तांदळाची पेज काढायची. पण आंबिल ही ना म्हणजे आता नाशणीची करतात, मग आमच्या कोकणामध्ये ती कोंड्याची करायचे.
1: दुसरं काहीच नाही तर कोंडा,
0: तर कोंडा भुकेला कोंडा, निजेला धोंडा म्हणतो ना. तर कोंडा म्हणजे काय तर मोठं जे जात असतं घरट, त्या घरटावरती भात काढल्यावरती म्हणजे घरट भरडल्यावरती त्याचे जे फोलपट खालती पडतात, त्याच्या फोलपट आणि भाताची कणी अशी एकत्र दळून तो कोंडा तयार केला जायचा. त्या कोंड्याचं पीठ, त्या पिठाचं ते आंबिल असायची. आणि नुसतं आदल्या दिवशी पीठ आंबवायचं, दुसऱ्या दिवशी ते आंबवायचं, आणि त्याच्यामध्ये मग पाण्याला उकळी काढून त्यात ते पीठ टाकून मीठ टाकून ते तेवढंच प्यायचं. आता अलीकडे काय झालंय की ते
1: फायबर
0: मसाला ताक कसं असतं
1: तसं
2: आणि डायबिटीस कमी होतो,
0: तर हे सगळं उमगलं. पण मूळ ते तिथे होतं. अशा अनेक गोष्टी आहेत.
1: पण आता तुम्ही आंबील हा विषय काढला म्हणून सांगते की मला विदर्भात नंतर म्हणजे लग्नानंतर मला ही गोष्ट कळली, तिकडची आंबील वेगळी
0: असते, ज्वारीची
1: ज्वारीची असते, त्याच्यामध्ये दही दूध गूळ, म्हणजे ती फार श्रीमंत
0: कोकणात शेतकरी.
1: मी आंबील कोकणातली खाल्लेली नव्हती, पण जेव्हा मला ही कळली मी म्हटलं आम्ही आंबील खाऊन दिवस काढले असं का बरं म्हणतात. आंबील तर महागाईचं दिसतं
0: कोकणातला आहे.
1: आता या सगळ्यांचा तुमच्या आणखी एका पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला, आणि ते म्हणजे इतिहास. तर आता हे म्हणजे मला आता पुन्हा काहीतरी एक
0: वेगळं,
1: मला असं वाटतं की एवढे पैलू तुमच्या एकूण लिखाणाचे.
0: मला काय आहे की ना माझं म्हणजे कला साहित्य संस्कृती असं मला, आणि इतिहास असं आवड असल्यामुळे ना मी
1: हा एक प्रकारे लोकसंस्कृतीचा साहित्याचा इतिहासच आहे.
0: आणि बरोबर, आणि माझं एक थोडंसं ना बहुतेक सगळ्या याच्यामध्ये दृष्टिकोन कसा असतो की सोशिओ कल्चरल मागोवा घेणं, सामाजिक सांस्कृतिक मागवा. मी नुसतं गंमत म्हणून मी नाही करत, त्यात माझं काहीतरी एक स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट महत्वाचं असतं. मी ते जे पंचलावण्य असेल किंवा सगळीच पुस्तकं असतील, आता हे जे इतिहासाचे साक्षीदार म्हणताय ना, तर त्याची सुद्धा मी गंमत की तेव्हाही मी एका मी चित्रलेखनामध्ये साप्ताहिकातच काम करत होतो तेव्हाही, आणि मी एकदा यमुनाबाई वाईकरांना भेटायला वाईला गेलो होतो. वाईचे घाट खूप प्रसिद्ध आणि वाईला विश्वकोशाचं मंडळ कार्यालय आहे. तर मी तेव्हा यमुनाबाईंना भेटायला गेलो होतो ना, तेव्हा विश्वकोशाचे अध्यक्ष होते मेपुम रेगे. तर मी त्यांच्याशी गप्पा मार, त्यांची राहण्याची सोय बाजूच्या वाड्यामध्ये केलेली होती. तर मी त्यांच्याशी ते म्हणाले की चल चहा प्यायला, आणि मी त्यांच्या वाड्यात गेलो आणि मी बसलो होतो. तर मी बसलो होतो ना, तिकडून त्यांचा घराचा मागचा दरवाजा उघडा होता, जो घाटाकडे जायचा, घाटाकडे उघडलेला दरवाजा होता. आणि संध्याकाळची वेळ होती, सूर्य कललेला होता, आणि मी मावळायला सुरुवात झाली होती. आणि मग गुरुघराकडे येत आहे त्या महिला वर्ग पाणी भरण्यासाठी घाटा कृष्णाच्या घाटावरती येतोय. तर ते आपण सिनेमात बघतो ना, त्याचं दृश्य मला प्रत्यक्ष दिसत होतं. आणि मी असं एकदम अनिमिष नजरेने ते सगळं बघत होतो. तर माझी ही अवस्था नंतर रेगे सरांच्या लक्षामध्ये आली, तर त्यांनी मला मग घाटावरती नेलं आणि म्हणाले की हे घाट असे तसे, आणि मग ते घाटाचं महत्व समजावून दिलं. आणि मला ते म्हणाले की या घाटांना ना आपल्या संस्कृतीत एक महत्व आहे, तर त्याच्यावरती तू दिवाळी अंकात लेख लिही. आणि मग मी खरोखरच मुंबईमध्ये आल्यावरती मी आमच्या संपादकाला म्हटलं की आपण नद्यांवरच्या घाटांवरती एक लेख करूया म्हणून दिवाळी अंकासाठी. आणि मग मी तो 20-25 पानी लेख केला आणि मग तो लोकांना आवडला, क्लिक झाला. आणि मग मी सलग असे 5 लेख लिहिले. मी पहिला लेख नद्यांच्या घाटांवरचा झाला, मग स्टेपवेल ज्याला बारव म्हणतो बारवांवरती लेख झाला, मग मराठ्यांच्या युद्धात वापरली गेलेली शस्त्र वस्त्र आणि वाडे आणि वाडे ह्या सगळ्यांवरती मी असं ना. पण आणि मुख्य म्हणजे मी पत्रकार असल्यामुळे मी इथे बसलो आणि नुसता ग्रंथाभ्यास केलाय, लायब्ररी वर्क केलं आणि लेख लिहिलेत असं नाही केलं. मी सगळ्याचा क्षेत्रीय अभ्यासही केला, फील्ड वर्कही केलं. फील्ड वर्क करताना माझ्या लक्षात आलं की ग्रंथातून मिळणारी माहिती असतेच, पण स्थानिक पातळीवरती ज्या त्या वास्तूसंबंधी किंवा व्यक्तीसंबंधी ज्या काय अफवा म्हणण्यापेक्षा पण ज्याला दंतकथा किंवा किंवदंती असा हिंदीतला शब्द आहे, त्याच खूप जास्त चांगल्या उमगतात. म्हणजे मी अगदी घाटावरती मी गंमत म्हणून सांगतो की घाटावरती जेव्हा मी तो लेख लिहित होतो तेव्हा मी सातारला माहुलीचं संगम माहुली आहे किंवा क्षेत्र माहुली, तर तिथे मी गेलो होतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की समोरच्या साईल पलीकडच्या काठावरती ना दोन घाट एकसारखे दिसतील असे दिसत आहेत, पण एक छान बांधलेला आहे आणि एक मला असंच अर्धवट सोडलेलं आहे. तर जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की जो जो छान बांधलेला घाट दिसतोय ना तो त्यावेळेचे पेशव्यांचे सरदार होते. हे सरदार नाही काय म्हणूया की कर्ज देणारे सावकार बाबूजी नाईक बारामतीकर नावाचे, तर त्यांनी तो बांधलेला होता. आणि बाजूचा आहे ना तो दुसऱ्या बाजीरावांनी बांधलेला होता. पण गंमत अशी होती की तो बाबूजी नाईक बारामतीकरांचा घाट आवडला म्हणून बाजीरावांनी त्यांना आम्ही दाखवलं की मी तुला याची रक्कम देतो, हा घाट माझ्या नावाने प्रसिद्ध होऊ दे. पण ते पेशव्यांना कर्ज देणारे सावकार होतो, त्यांना पैशाची कसली कमी होती, तेव्हा की मी काय असं करणार नाही. आणि तेव्हा त्याला त्या सावकाराला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने सांगितलं की तुझ्या घाटाचं मी पाणीच तोडतो आणि तुझ्या बाजूला जसा तसा घाट बांधतो. आणि तो घाट बांधायला सुरुवात केली पण तो अर्धवट राहिला. आणि मग त्याला पळपुट्या बाजीरावाचा घाट म्हणून नाव मिळालं. आता ही जी गंमत जंमत आहे ती तिथे स्थानिक ह्याच्यात फिरल्याशिवाय आपल्याला मिळणार. अशा सगळ्या गोष्टी इतिहासाच्या साक्षीदार मध्ये.
1: म्हणजे आपण नेहमी जो आपल्याला इतिहास माहिती आहे त्याच्या मागच्या ह्या अशा काही वेगळ्या फारच सुंदर.
2: नक्कीच सरांना लोकसाहित्याची आवड आहे, तसंच लोकसंगीताची आवड आहे कारण आणि त्यांना गाता गळा लावलेला आहे. तुम्हाला मुलाखतीच्या शेवटी आपण काही गाणी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायची ऐकायची आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याशी संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर मुकुंद कुळेसर यांच्याशी संवाद साधतोय.
1: आपण मगापासून जे पाहत आहोत की डॉक्टर मुकुंद कोळे यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं आणि प्रत्येक पुस्तकाचा वेगळीतरी एक वेगळेपणा आहे. पण मला एक असं जाणवतं की ह्या सगळ्यांमध्ये एक धागा आहे, समान धागा आहे आणि तो म्हणजे लोकसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास. पण आता मी जे सांगणार आहे ते खरोखर आणखी वेगळं आहे की राई आणि इतर कथा हे त्यांचं एक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि हा एक वेगळंच आहे. हा कुमार कथा संग्रह आणि मला हेही समजलंय की ते अभ्यासक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये लावलेला आहे. तर हा एक वेगळा आणखीन तुम्ही प्रांतात केलेली मुसाफिरी कशी काय आहे?
2: खर तर लहान मुलांसाठी लिहिणं खूप कठीण असतं आणि मी कधी असा विचारही केला नव्हता की लहान मुलांसाठी लिहावं म्हणून. पण अमृता वाळिंबे नावाची माझी एक मैत्रीण आहे आणि ती माऊस नावाचं दिवाळी अंक काढायची, तर तिला माझं लेखन आवडायचं आणि म्हणून तिचं असं म्हणणं होतं की मी लहान मुलांसाठी अगदी नक्कीच चांगलं लिहीन आणि ती मागे लागली म्हणून मी एकदा एक तो प्रयत्न करून बघितला आणि मग तो तिला तिच्या दृष्टीने तो सक्सेस झाला प्रयोग आणि मग सलग 5 वर्षे मी त्या कुमारांसाठीच्या कथा लिहिल्या. फक्त मी एक त्या कथा लिहिताना काय केलं की नागर पार्श्वभूमी असलेली किंवा नागर परिसर शहरातली म्हणजे कथा असतातच, गावाकडच्या कथाही खूप लिहिल्या जातात, पण मला असं वाटत होतं की आई आणि मूल यांच्यामधले जे भावबंध असतात ना ते अतिशय तरलपणे यायला हवे आणि ते फक्त त्या दोघांमधले नाही तर थोडस गावाकडचे आणि गावाकडचा निसर्ग त्यात आला पाहिजे.
1: मला असं वाटतं हे तुम्ही तुमचंच लिहिलेलं आहे.
2: अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. हे खरं तर मी आणि माझी आई आमचे जे भावबंध होते ना गावच्या घराच्या पार्श्वभूमीवर, गावच्या नदीच्या पार्श्वभूमीवर, गावच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवरती, आमची जी गुरं होती त्यांच्या पार्श्वभूमीवरती, अशा त्या 5 कथा आहेत आणि त्या आता नावं बदलून तिथे आलेल्या आहेत. पण त्या लिहिताना मला खूप मजा आली आणि असं मला वाटतं की मी पुन्हा एकदा माझं बालपण
0: पुन्हा
2: जगलो.
1: पण त्याच्यामध्ये एक जो सच्चेपण आला की एक मुलगा जो वाढत्या वयातला मुलगा त्याची आई आणि त्या दोघांचं आयुष्य त्या एका परिसराच्या संदर्भामध्ये, तर त्यामुळे त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला या पुस्तकाला आणि म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. आता पुन्हा मला आणखीन एक प्रश्न असा तुमच्या विषयीचा वाचताना असा पडतो की हे सगळं एका बाजूला आणि मग तुम्ही नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या 3 पुस्तकांचं संपादन केलंय, कायमचे प्रश्न हे त्यांचे सामाजिक आणि राजकीय लेख आहेत आणि रंगरूप आणि रसगंध याच्या त्यांच्या रंगभूमीशी संबंधित, तर हा आणखीन एक वेगळा प्रांत झाला.
2: ते कसं होतं की

0: तर त्याच्याशी ना तेवढ्याच आत्मीयतेने प्रेमाने बोलायचे की जेवढे एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोलते. आणि त्यामुळे असं होतं ना की त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी गप्पा मारणं किंवा त्यांना भेटणं हे म्हणजे एक प्रकारे आपण अधिकाधिक प्रगल्भ होत जाणं, अनुभव समृद्ध होत जाणं असा सगळा जो प्रकार असायचा. तर त्यामुळे जेव्हा कधी निमित्त मिळेल त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला जाणं वगैरे, किंवा कधी कधी तेच हक्काने फोन करून काय करतो रे गप्पा मारायला वगैरे, ते असं म्हणायचे. आणि मग ते दादरला राहायचे.
1: किती भाग्य.
0: हा दादरला
2: राहायचे.
0: दादरला मग गंमत म्हणजे आपल्याला ते सगळे गुढ कथाकार म्हणून ठाऊक. जे राधा निवास होतं दादर हे वडाळ्याकडे जाताना, म्हणजे दादर किती म्हणून वडाळ्याकडे रस्ता जातो तिथे त्यांचं ते राधा निवास होतं. आणि ते पहिल्या मजल्यावर राहायचे. पण तो तळ मधल्यावरून पहिल्या मजल्यावर जायचं. मी एकूणच त्या बिल्डिंग मध्ये जिने अतिशय काळोखी. म्हणजे मला ते
2: तळमधल्यासारखे
0: एक्झॅक्टली मी त्याला म्हटलंही अहो त्या तळमधल्यावरून तुमच्या घरी येताना जो काळोख लागतो ना तो मला तुमच्या गुड कथांमधलाच काळोख वाटतो आणि भीती वाटते तुमच्याकडे यायला. त्यात मजा अशी की मला भीती वाटायची म्हणजे त्यांच्या कथातली ती भीती किती ताकदवान असेल. तिथे मी तिथे नातं जोडायचो त्याच्याशी. आणि मग ते आमचा छानच परिचय होता आमचा. आणि मग त्यातनं मग ते मला त्यांचे हे जे वेगवेगळी पुस्तकं झाली म्हणजे आता कायमच्या प्रश्नामध्ये आम्ही त्यांचे सगळे सामाजिक राजकीय लेख घेतले. आता कसं होतं की अनेकदा लेखक म्हणून सामाजिक राजकीय भूमिका घ्यायला तसा घाबरतो. कारण कसं असतं शेवटी की पुरस्कार हवे असतात आपल्याला, सगळ्यांनी चांगलंच म्हणावं असंही एक असतं. मी साहजिकच आहे, मी कुणालाही मी माणूस म्हटलं की त्याला हे यश हवंच असतं, लोकप्रियता हवी असते. पण मतकरींचं असं होतं की त्यांना त्यांच्या लेखनातनं किंवा मी नाटककार म्हणून किंवा गोड कथाकार म्हणून खूप त्यांच्या लेखनात त्यांना प्रसिद्धी लोकप्रियता मिळालेली होतीच. पण त्यांना असं वाटायचं की आपण सामाजिक प्रश्नांमध्ये किंवा वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांमध्येही आपण बोललं पाहिजे. आणि अशा विचारवंत मी त्या अर्थाने ते विचारवंत होते. अशा विचारवंतांची समाजामध्ये गरज असते. दुर्गाबाई होत्या किंवा विजय तेंडुलकर होते ते समाजासाठी रस्त्यावरती उतरायचे. मतकरींचं थोडंसं उलट होतं. मतकरी रस्त्यावरती जेव्हा मेधा पाटकरांचं नर्मदा आंदोलन असेल त्याच्यासाठी ते आंदोलनाला ते येऊन बसले वगैरे हा भाग होता. पण त्यांचं म्हणणं असतं की दरवेळेला त्याने रस्त्यावरती उतरलं पाहिजे लेखकाने असं नाही. तो जे लिहित असतो ते पण त्याची भूमिका असते त्या चळवळीशी संबंधित. तर त्यामुळे नॉट नेसेसरी गरज नाही की त्यांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे. पण त्यांचे असे खूप लेख होते की वेगवेगळ्या भूमिका घेऊन त्यांनी व्यक्त होणं वगैरे असं. आणि मग मला असं वाटलं की हे वेगळं आहे. मग आमच्या गप्पांमधूनच विषय निघाला आणि मग आम्ही ते कायमचे प्रश्न हा त्यांचा सामाजिक राजकीय लेखांवरचं पुस्तक केलं. आणि त्यांनी ते नाटककार असल्यामुळे, स्वतःच दिग्दर्शक असल्यामुळे, रंगभूमीचे अभ्यासक असल्यामुळे त्यांना रंगभूमीवरती होणारे प्रयोग तर त्यांचे कळायचे आणि ते स्वतःच खूप करत असायचे. पण त्या अनुषंगाने जे वेळोवेळी लेख लिहिले होते ते पण मग आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये बसवले. मी त्यातला जो रंग रसगंध आहे ना, तर रसगंध मध्ये आम्ही त्यांनी ज्या वेगवेगळ्या नाट्य समीक्षा लिहिल्या त्याचे लेख एकत्र केले. आणि रंगरूप मध्ये त्यांचे नाटकातल्या रंगभूमीविषयी वेगवेगळे काय म्हणूया की पैलू घेऊन त्यांनी जे काही लिहिले असतील ना किंवा काही प्रयोगांविषयी लिहिले असतील तर ते लेख एकत्र केले. असं ते पण ते दोन्ही पुस्तकं खूप चांगली झाली कारण खूप महत्वाचं चिंतन त्यांनी त्यातनं रंगभूमी विषयक मांडलेलं आहे.
1: आता आपण रंगभूमी बद्दल बोलतो आहोत, नाटकाबद्दल बोलतो आहोत, तर आता लोकसाहित्य जे सगळं आहे किंवा लोकसंगीत जे आहे ते फक्त नाटक आणि चित्रपटांपुरतं मर्यादित राहिलेलं दिसतंय. किंवा एखादं गाणं असतं चित्रपटात
2: किंवा
1: बॅकग्राऊंड स्कोर, बॅकग्राऊंड स्कोर असतो तो म्हणजे ग्रामीण भागाचा चित्रपट असेल तिथे आपल्याला लोकसंगीत जास्ती दिसतं. पण हा खरं तर एक समाजाचा भाग आहे आणि तो जास्तीत जास्त प्रमाणात लहान मुलांपासून किशोरवयीन महाविद्यालयीन मुलांपर्यंत आला पाहिजे आणि तिथूनच खरी रुजवात झाली पाहिजे. यासाठी नेमकं आता काय करण्याची गरज आहे.
0: मी काय मी तेच म्हणतो की म्हणजे आपण जे लोकप्रिय संगीत आहे ते आपण सुरू असतं सिनेमात वगैरे किंवा नाटकात नाही असतं. आणि जे लोकसंगीत आहे ते तसं त्या अर्थाने त्याचा काय म्हणूया की पाहिजे तसा वापर होत नाही. म्हणजे आता कधी कधी मी आता झुलवा सारखं नाटक असेल वामन केंद्रेंचं किंवा कोणा अजून देवबाबळी असेल किंवा सुषमा देशपांडेंचं बाया दारुगड असेल तर अशामध्ये ह्या गंमत म्हणजे या सगळ्यांचं संगीत ना देवदत्त साबळेंनी केलेलं आहे. आणि देवदत्त साबळे तर बालपण पसरणीला अतिशय संस्कृती लोकसंस्कृतीचा भरपूर साठा असलेल्या परिसरामध्ये गेलेला आहे, त्यामुळे त्यांची सगळी गाणी बघितली तर लोकसंस्कृतीचा लोकसंगीताचा असलेला प्रभाव जाणवतो. तर ते खरं तर लहानपणापासून आपण ती

0: आणि शिकवायचो ना पूर्वी, तर त्यातनं जर सुरू केलं आपण तर ते मुलांवरती त्याच्या त्याचे लोकसंगीताचे संस्कार होतील आणि पुढच्या वेगवेगळ्या कलाकृतीमधून झिरपू शकतात. जसं
1: म्हणजे फक्त विद्यापीठात एक लोकसंगीताचा
2: अभ्यासक्रम करून होणार नाही, त्या अभ्यासक्रमाकडे जावं असं मुलांना वाटावं.
0: अगदी लहानपणापासूनच ते रुजवलं पाहिजे. मी म्हटलं की कथा सांगण्या, मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर लहान मुलांना कथा सांगितल्या तर त्यांच्यावरती श्रवणाचे संस्कार होतील, त्या श्रवणाचं रूपांतर नंतर वाचनामध्ये होत असतं.
2: अगदी बरोबर,
1: म्हणजे मनाच्या श्लोकांबरोबर हे सुद्धा.
0: अगदी अगदी, म्हणजे गोष्टी गाणी अगदी, म्हणजे पूर्वी मराठी बालकवीने कशी बडबड गीतासारखी काहीतरी कविता केलेली होती ना, बोल बाई बोल ग, नाही बोल बाई बोल ग तुझ्या बोलांचं काय बोल ग, असं काहीतरी कविता होती. तर अशा या सगळ्या काय म्हणूया की या लोकपरंपरेत आलेल्याच होत्या. म्हणजे अगदी उदाहरण म्हणजे पूर्वी शाळांमध्ये जे वार्षिक सण समारंभ असायचे ना, त्याच्यामध्ये एक गाणं एक नृत्य असायचं, डोंगरी शेत माझं. आता हे ऐकताना आपल्याला वाटतं की ते लोकगीत आहे असं वाटतं, पण ते लोकगीत म्हणजे नारायण सुर्वेची
2: कविता आहे ती,
0: पण ते एवढी व्यापक झाली की तिला लोकगीतांचं स्थान मिळालं. तर असं ते सगळं जर केलं ना जाणीवपूर्वक, तर लोकसंगीत लोकगीत यांचा प्रभाव समाज मनावरती पडेल आणि त्याचा अधिकाधिक वापर रोजच्या कृतींमधला वाढेल आणि नकारात्मक टिकेल सुद्धा.
1: मुलाखतीच्या शेवटी जसं मी म्हटलं तसं थोडी गाणी आम्हाला ऐकायची आहेत, लोकगीत ऐकायची
0: आहेत.
1: विसरली
0: नाही तुझा आवाज
2: छान आहे. आणि त्याला जो एक असा गोडवा आहे ना एक गुण लोक संगीताचा, तो फार छान वाटतो.
0: नाही मी गम्मत आता खरं मी सहज सांगतो की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दादा कोंडकेंचा सिनेमा ठाऊक, तर त्यातलं ते गाणं आहे की मळ्याच्या मळ्यामध्ये कोण
1: गोपी,
0: तर त्याची मी गंमत सांगतो इंटरेस्टिंग म्हणून की ते गाणं मी लहान असताना जेव्हा सिनेमा लागला होता ना, तेव्हा माझी आई असं मला सहज म्हणाली की अरे हे गीत आम्ही लहानपणी म्हणायचो, हे गाणं आम्ही लहानपणी म्हणायचो. मी तिला म्हटलं की असं कसं शक्य आहे, तुझं बालपण तर तुझा जन्म 1939 सालचा, हा सिनेमा आला 1960-70 दशकातला, तर तू कसं काय ऐकशील हे. तर ती म्हणाली की मीच तिला म्हटलं की तू कधी वेगळं ऐकलं असेल ते तू आठव, मग तिला काहीतरी आठवलं वेगळं आणि मग ती म्हणाली की या चालीवरचं आम्ही काहीतरी गाणं म्हणायचो आणि ते गाणं म्हणजे असं थोडस सगळे शेतकरी कुटुंब शेतावरती गेलेले असायचे आणि मग संध्याकाळी जेव्हा परत फिरायचे तेव्हा मग कोणतरी त्या समूहात एखादी मुलगी एखाद्या मुलाला बोरीचं झाड हलवायला सांगायची आणि मग ते पडलेली बोर उचलता उचलता तिला खूप वेळ लागायचा आणि मग या सगळ्या कबिल्यामध्ये जो ज्येष्ठ व्यक्ती असायची वृद्ध, तर तिला भीती वाटायची की काहीतरी भलतच जांगड भूत सुरू नाहीये ना, आणि मग तो हाळी द्यायचा. तर ते हाळीची ते जी हाळी आहे ना, तर ती हाळी ऐकल्यावर ती माझ्या लक्षात आली की अरे हीच चाल आहे जी सोंगाड्यामधल्या गाण्याला आहे. ते गाणं साधारणपणे असं होतं

0: अंगल शेतावरी तिथे सामने असलेले आपल्याला दिसतं. खर तर अशी खूपच गाणी आहेत म्हणजे, पण वेळेचा प्रश्न आहेच आपला.
1: बरोबर आहे.
2: तर प्रेक्षक हो, आमची ही मुलाखत आणि सरांचा साहित्याचा, लोकसंगीताचा आणि लोकल साहित्याचा अभ्यास आपण थोडासा जाणून घेण्याचा आज प्रयत्न केला.
1: त्याची एक झलक.
2: हो, झलक. त्या डॉक्टर मुकुंद कुळे, तुम्ही आज आमच्या महाविद्यालयात आलात, आचार्य 98 सुंदरशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि तुम्हाला ज्यांनी आणलं, देवभू प्राचार्य, जयश्री जंगले मॅडम, तुमचेही आभार. आणि तुम्ही पुनश्च यावं अशी विनंती करेन. तर दोघांचे आभार व्यक्त करते आणि आमची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
3: हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना, मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये, अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये, आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगड घालू शकतात, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहे. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात, त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसंच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते. आणि त्यामुळे कळत न कळत आपल्या हातून, अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखाजोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
4: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
3: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून, या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
4: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची. आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असताना ना माझ्या मनात हे रमाबाईं जे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वी प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय, पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलांना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काही उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
3: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकली आहे किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही
4: हो, कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हव्या असतील तर मुलांचं सुद्धा अॅटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
3: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पडतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळे. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचा अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते, आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
4: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं
3: सकाळी
4: त्या पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोहोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिली. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईनी तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्समधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले, त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
3: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय, म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष, म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता, कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड, लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीन मधून तुम्ही स्वतः, म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात, आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये, तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा, म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
4: ऍक्च्युली आमच्या, माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे, म्हणजे आता अवयवदान, देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल, पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं, कारण ती अगदी हेल्दी होती, म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता, पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर, ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. आम्ही ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता 1 वर्ष काम करते, त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. ते आई सो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही, एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला.
3: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या, हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
4: किंवा ते सतत आईनी ते
3: पगडा तुमच्यावरती असल्यामुळे
4: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं, की कारण माझी आई सातारची होती, तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं, त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे, तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा.
3: 100% आणि टचवूड, म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतंय तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब, पूर्ण सगळं कुटुंब म्हणे, हे याचा मोलाचा वाटा आहे, कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
4: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे, म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये ह्यांचा अगदी अमूल्य वाटा आहे, कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो. आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VJTI म्हणून तो BTech झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला, पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस, कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता, म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या घरात राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला. त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आलाच नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
3: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं, हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना आहे.
4: कारण ह्याच्याकरता मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी, म्हणजे त्यांची काय आहेत, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे, म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.
3: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती चाल जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या

अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील, सर असतील, त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅम सोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत, नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागताना इंग्रजीचे

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिलाश्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासनमान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसंच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कसे असतात त्या मुवमेंट्स काय सांगाल?
1: मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकवून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते. किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श महिला आणि असं काहीतरी होतं प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USA गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असं त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल, पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्स मध्ये बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. खूप असे अनुभव हे
0: खरंच खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल, सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमधून मिळणारा मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना, तेव्हा जो आनंद आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार, केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्न
0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही, 100%. मॅम खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर, कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी आहे. आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांगता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही, कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास, म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा सुद्धा कधी 1 तास व्यायाम करणं हे कधी चुकवलं नाही, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर
1: मॅडम
0: कडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, म्हणजे केवळ अर्धा किंवा पाऊण तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम, आणि मॅडम सोबतचा हा दिलखुलास संवाद या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या आपल्या आजच्या या आज की नारी सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेले असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं सुद्धा जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढ्याच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामाबद्दल.
0: नक्कीच,
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच सारं की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच
1: नाही,
0: कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेल्या आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन, दररोज नवीन काहीतरी खूप छान.
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच, आणि टचवूड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहू देत. सध्या शेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचं आहे, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्यावेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन करायचं?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्टमधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर,
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची. मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेनझीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, की पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वे शेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेलं आहे, अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकते.
0: मला असं वाटतं आजच्या ही मुलाखत या गप्पा खरं तर संपूच नाही असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी

0: आता पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर, इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसतंय, मला असं वाटतं तेच खूप पुरेशा असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू दे. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो, तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत, अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते, हो आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999399. आचार्य 90FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमचीही मुलाखत तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मान्यवरांना भेटत असतो, विविध विषयांना हात घालत असतो आणि छान गप्पा या गप्पांच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे गप्पा मारण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत मंडळी आहेत त्यांच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आत्ताच्या या टेक्निकल जे जग आहे त्या टेक्निकलमध्ये सुद्धा बरेच लोक क्रिएटिव्हिटी वापरून पैसा जे आहे ते कमवतात, मी असंच म्हणेन. तर पॅशन जे आहे ते पॅशनला फॉलो करून आपण जर त्याचं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं त्या पॅशनला आणि त्या कन्वर्ट केलेल्या पॅशनमधून आपण जर काही आपण छान दोन पैसे कमवत असू तर त्याने काय बदल होऊ शकतो किंवा आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला किती छान आनंद मिळतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेलं आहे. जी पेशाने तिने होम सायन्स केलेलं होतं परंतु नंतर तिला जी लहानपणापासूनची आवड होती ती म्हणजे मेहंदी काढण्याची आणि मेहंदी आर्टिस्ट म्हणून आता सध्या ती बरेच आता काही वर्ष झालं ती एक ऍज अन मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करते. ब्राइडल मेहंदी असू देत किंवा इतर सगळ्या मेहंदीज असू देत या सगळ्या मेहंदी काढून ती प्रत्येक मुलीचा जो एक तो गोड क्षण असतो त्याला ती छान आठवणीच्या रुपात तयार करत असते. तर जाई खावणेकर आज आपल्यासोबत इथे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. ताई तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. खरं तर आमच्या भेटण्याची स्टोरी सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग होती. आम्ही आज पहिल्यांदाच इथे भेटतोय समोरासमोर बट वी नो हर. तिचं डेडिकेशन तिचं पॅशन मी स्टेटसमधून इंस्टाग्रामच्या पोस्टमधून पाहत होते. तर ऍज अन मेहंदी आर्टिस्ट ही जी आता ओळख मिळालेली आहे, खरं तर ही आवड तुला कधी आणि कशी निर्माण झाली?
1: ऍक्च्युली ही आवड मला लहानपणापासूनच होती बट एक सर्टन पिरियड असतो एक आपल्याला एक असं वाटतं ना की जी आपली आवड आहे ती आपण पॅशनमध्ये टर्न करावी. सो मी लहानपणापासून नॉर्मली अशी मेहंदी काढत होते बट एक सर्टन पॉईंट येतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण त्या स्टेजला पोहोचलं पाहिजे किंवा त्या स्टेजला पुढे एक आपल्या लेवलला
0: अजून
1: पुढे हे केलं पाहिजे. सो मी स्वतः ते ग्रूम केलं स्वतःला म्हणजे मी पूर्ण प्रॉपर शिकली व्यवस्थित हे केलं
0: कोर्स
1: केला मी प्रॉपर आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस चालू केले. जे क्लासेस मी एक माझा कोर्स झाल्यानंतर एक सर्टन पिरियड मध्ये मी स्वतः प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर क्लासेस चालू केले आणि मग पुढे जसं एक स्वतः एक कॉन्फिडेंट जसं जसं येत गेला तसं तसे मला ऑर्डर्स भेटत गेले माझे स्टुडंट्स. आता सध्या माझ्याकडे 17 स्टुडंट शिकलेले आहेत
0: आणि
1: माझ्यासोबत माझे स्टुडंट स्वतः काम करतात. माझं असं स्वतःच एक ओपिनियन आहे की आपण आपल्याकडे जे शिकलेले आहे आज ते एका पॉइंटने येतात की आज मी सुद्धा 4 पैसे काहीतरी कमवेन.
0: बरोबर.
1: सो मी माझा असा विचार आहे की माझ्या स्टुडंट्स माझ्याकडे जे आलेले आहेत त्यांनी माझ्यासोबतच काम करावं की मला दुसऱ्या आर्टिस्ट लोकांना बोलवा. आज माझी एवढी इच्छा आहे की माझे जेवढे 17 स्टुडंट जे आहेत या त्याच्यातले काही एक सगळ्या ऑलमोस्ट मॅरिड आहेत जे हाऊस वाईफ आहेत आणि काही स्टुडंट आहेत ते ऑफिस जॉईन ऑफिस करून सुद्धा माझ्याकडे संडे टू संडे शिकायला येतात मेहंदीसाठी. जस्ट आवड आहे आणि त्यांना ते पॅशन म्हणजे त्यांना ते कन्वर्ट करायचं त्या गोष्टीमध्ये. सो मी असं एक हॅपी आहे आणि मी अजून त्यांच्यासोबत मी पण शिकते आणि अजून मला पुढे शिकायचं पण आहे.
0: क्या बात आहे. सो बेसिकली तुलाही लहानपणापासून आवड होती. आज मी बऱ्याच ठिकाणी बघते मेहंदी आर्टिस्ट म्हणजे पहिलं कसं असायचं, पहिला एक ऑरा होता वेगळा, एक वेगळा तो एरा होता की त्या मुमेंटला प्रत्येक ब्राईड किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एखादं लग्न असेल तर कोणाला तरी जिला चांगली मेहंदी काढायला येते तिला बोलवायचं आणि मग तिच्याकडून ती मेहंदी काढून घ्यायची किंवा त्यावेळेसच्या ज्या मेहंदीच्या पद्धती होत्या त्या फार वेगळ्या होत्या. आणि आता प्रत्येकीला प्रत्येक मुलीला आपण म्हणूया कारण फार तर मुली महिलाच विशेषतः मेहंदी काढत असतात, आता प्रत्येक महिलेला तिचा मुमेंट जो आहे तो छान एक मेमरेबल बनवायचा असतो. मग ते अगदी लग्न असू देत, लोहाळे जेवण असू देत, अँनिव्हर्सरी असू देत, रेग्युलर फेस्टिवल्स आपले असू देत, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये ज्या आहेत त्या लेडीज आपल्या छान मेहंदी काढत असतात. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे म्हणजे पहिलं मला नाही वाटत आपल्या आईचा एक जो जनरेशन होती त्या प्रत्येक सणाला एवढ्या मेहंदी काढतात आणि काढली तरी त्यांची मेहंदीची पद्धत फार वेगळी होती की अगदीच अशीच डिझाईन पाहिजे आणि हे पाहिजे असं काही नव्हतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याच्याकडे तू ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून कसं पाहतस?
1: एकतर एक सर्टन पिरियड आहे एक पहिला पूर्वीचा आणि आताचा ह्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या जी गोष्ट मला हवी आहे ही गोष्ट मला करायची आहे एक मेहंदी आर्टिस्ट मध्ये पण आणि अदर फील्ड मध्ये पण सेम गोष्टीकडे जर ते बघतात नाही आणि जो ट्रान्सफॉर्मेशन आहे टुवर्ड्स लाईक ओल्ड टू न्यू तो एक गॅप मध्ये लाईक भरपूर शिकण्यासारखं आहे. लाईक म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेहंदी काढायचंय तेव्हा आम्ही असं बघायचं की ते फक्त
0: सर्कल
1: काढतायत बस तेवढं जरी हाताला मेहंदी लागली तरी खूप असे लगो खूप अरे मेहंदी काढली.
0: लिटरली तुला माहितीये का म्हणजे मला आता एक तू आता ते दाखवलंच म्हणून म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये लग्न असायचं तर त्यावेळेला म्हणजे मम्मीच्या आई म्हणजे आजी आपल्या आजी आणि आपली खापर पंजी वगैरे असं पंजीच्या होत्या त्या लोक काय करायचं ते त्यांचं असायचं मेहंदी म्हटलं की कुठेही लग्नाला गेलं की ते वाटी भरून मेहंदी घेऊन यायचं आणि मग ते मेहंदी तेव्हा कोण वगैरे इतके काही नसायचे किंवा असले तरी ते असायचं ना तुमच्या एकच घरात तुमच्या घरात एक कोण देणार होता आम्ही आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा मग त्या वाटीसोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचे किंवा ते मातीच्या काडीने ते टिपके द्यायचे
1: तेच तेच तर मी म्हणते ना तो खूप असं बदल आहे आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो जेव्हा ते मोठे म्हणजे 50 अबाउट जे लेडीज आहेत एक सीझन असतो एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे जे लोक साईडस करतात ते एक आहे करवाचा देतात ते आहे पण त्याच्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे मला ही डिझाईन काढायची 60+ पण ज्या वुमेन्स आहेत ना त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचंय मला हे काढायचंय ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आणि असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
0: स्वतः
1: अपग्रेड झालेली आहे भरपूर
0: एक्झॅक्टली
1: तेव्हा असं कधी कधी असं आठवत अरे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन
0: सिरियसली
1: खूप लोक असे समोरून स्वतःहून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे असं हे पाहिजे खूप सारे प्रकार झाले खूप सारे व्हेरिएशन झाले त्याच्यामुळे मेहंदी मध्ये अजून शिकण्यासारखं
0: भरपूर आहे भरपूर
1: आणि ब्राइड्स पण जेवढे जसे हे करतात तसं रिक्वायरमेंट असतात ब्राइड्स पहिल्यांदा असायचं ना की नाही साधं सिंपल
0: आहे म्हणजे
1: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी
0: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस आता लिटरली पूर्ण फॅमिली
1: म्हणजे काही
0: म्हणजे असं काही नाही
1: एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगुन बोलतो
0: किंवा मोर एक काढला
1: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
0: नाव
1: पहिलं हे होत पण आता एक असतं की ब्राईड ग्रूम सनई
0: डोली
1: डोली
0: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात
1: हो हो हो
0: विदाई ते पूर्ण हे
1: म्हणजे ब्राईडचे
0: रिक्वायरमेंट
1: खूप आहे खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे
0: असतं सगळं
1: क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो
0: मोमेंट
1: देतोय हेच आपल्यासाठी खूप असतं भले एक म्हणतात ना की एक 5 पैसे कमी भेटले तरी
0: समोरच्या आनंद मॅटर करतो. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल पण माझं तर तू सोडूनच दे पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. तर श्रोते आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ॲज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचंय पुढे जायचंय इन्कम सोर्स काय पाहिजे कसं असेल किती इन्कम सोर्स आहे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात लगेचच पुन्हा भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेहंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेहंदी असणं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ती मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो, आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो, तर एक असतं ना की आपल्याला साईडर्स न मिळता एक तरी ब्राइड
0: मिळावी. बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तेव्हा एक ब्राइड माझी खूप लकी होती. त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते.
0: कंटिन्यू
1: पूर्ण. बट एक म्हणतात ना की एक लव्ह असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती. लाईक शी वॉज माय गुड लक.
0: माझे
1: ब्राइड

0: सुरू झाले आणि नंतर माझे तसे क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण
1: चालू होते.
0: हो आणि माझ्यासोबत मी पण शिकत होते, मी स्वतः काम
1: करत होती.
0: येस येस, मी नाही, आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः द पर्सनल
1: ग्रूम होतो.
0: येस, ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो, आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत होत
1: होत गेलं
0: आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज आर्टिस्ट म्हणून
1: केलं. नाही क्या बात आहे. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळत आहे, कारण ब्राईड कडे जाणं, तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोल मध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
0: ऍडिशनल कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला, एक तिचा पण एक तिचा एक मोठा दिवस असतो. तिचा ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते, एक तर एक ती ब्राईड असते ती स्वतः टेन्स असते, तसं तिला कम्फर्टेबल करणं, तिचे काय रिक्वायरमेंट आहेत, काय आपण व्यवस्थित तिच्यासाठी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल, ती त्या गोष्टींमधून हॅपी हे व्हायला पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा इट्स अ बिग डे, कारण तिचा स्वतःचा एक मोठा दिवस असतो, एक तिचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
1: 100%, 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्स मेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट, साइडर्ससाठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस, बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत, किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत नाही. कारण मी ऑब्झर्व केल्या अनुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात, त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात, ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही, तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण, तर ते कसं आहे, किंवा जर मला फुल फ्लेज याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर इट इज ओके ऑर नॉट, काय सांगशील?
0: येस डेफिनेटली, ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे, फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही जर तुम्ही एक स्वतःशी हे केलं तर ह्या ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत
1: पोहोचणार.
0: ऍज अ मी हा ठीक आहे, मी शिकली, मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरती ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काम
1: नाही आहे.
0: ऍज अ बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्ड मधले म्हणा, जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसे इथेही भरपूर
1: प्रॅक्टिस
0: लागते. ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू केला तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
1: बरोबर, बरोबर.
0: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे, ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात. पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं,
1: हा पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू. आणि यु नो व्हॉट आय बिलीव की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करताय?
0: येस, सगळं आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे, मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत, सोशल मीडिया असू देत, व्हॉट एव्हर, तुम्ही कुठच्याही थ्रू जर पब्लिकली पोहोचताय तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक एक असतं ना, हा बाबा मी जाई आहे, जाई मेहंदी आर्टिस्ट आहे, ही छान मेहंदी काढते, बट लोकांना आपलं काम बघायचं असतं, मग ते काम कसे बघणार लोक?
1: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन, तू काय कसं प्रेझेंट करते,
0: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस, तू किती प्रॅक्टिस करते, तू तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे, तुमच्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते, हे पण लोक बघतात, बारकाईने बघतात.
1: बरोबर, बरोबर. क्या बात आहे. मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागलाय, बॅक ऑफ द माइंड माझ्या सांगलं काय आहे, काय वाटतंय, संडे टू संडे जाऊयात का बॅचला?
0: चालेल.
1: म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर, हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा, सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
0: आणि तुम्ही माझ्या सुद्धा गॅलरी बघाल
1: तर माझे सगळे मेहंदीचे
0: फोटोज आहेत. म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो, खूप साऱ्या शिकायला मिळतात. म्हणजे जसं जसं आपण त्या म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार, तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं, नेक्स्ट क्लायंट असतील त्यांना काय आपण अजून
1: बेटर देऊ
0: शकतो, त्याच्यानंतर अजून काय बेटर देताय, हेच तर डोक्यात प्लॅन असतं. किंवा माझे स्टुडंट आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे, ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत
1: करायची, बरोबर,
0: हे सगळं डोक्यात.
1: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न, युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट इतके पैसे घेते, तितके पैसे घेते, एवढं कुठे कोण घेतं का, असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो, आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन, माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण, की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो, आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचंय.
0: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 hours लागतात.
1: ओके,
0: कसं असतं, बेसिकली लोकांना असं वाटतं की लोक लोक लोक पटापट पटापट पटापट मेहंदी करून मेहंदी संपवा, बट ऍक्च्युली कसं नसतं, 5 to 6 hours लागतात. 5 to 6 hours यानी सिन्स की आपण मधला टाइम जो जो ब्रेक घेतो 10-15 minutes तो आपण तो
1: ओव्हरऑल
0: तेवढं 5 to 6 hours लागतात. एक हाताचं हे करायला असलं तर एक पायाचे दोघी जागी पूर्ण ब्राइड कम्प्लीट करते तर 5 to 6 hours लागतात. बट त्या 6 hours मध्ये पेशंटली बसून पाठ जाते, हात, आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
1: म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत,
0: आपण नाही कम्फर्टेबली, बट आपल्या समोरची जी 5 to 6 hours आपल्या समोर जी बसणार आहे ब्राइड, ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनली, असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबलली बसलो आणि ब्राइड अशी
1: ब्राइड थोडीशी होते, बरोबर,
0: नाही नाही 5 to 6 hours टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राइड पूर्ण कम्प्लीट होईल.
1: आणि तोपर्यंत त्या 5 to 6 hours स्वतःची कंबर, स्वतःची मान, स्वतःचा हात, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःचे डोळे, आपले डोळे मला जर नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशन्स ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केले आहेत, अँड आय नोटीस वन थिंग, तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली 1.5 तास जातो. सो हे खूप पेशंटली हँडल करायचं,
0: हात जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे अरे हे एवढीशीच आहे
1: हो,
0: बट आपण जेव्हा ती, मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते अरे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला, म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो अरे हे खूप इझी आहे, पण जेव्हा आपण ते
1: ऍक्च्युअल
0: जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना तेव्हा
1: खूप आपलं
0: हे होतं. आणि समोरचे ब्राइड जे आपल्याला टच वर्ड जर ते एकदम पेशंटली बसलेली असेल ना तर काम करा अजून
1: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये, तर त्यामुळे काही
0: कम्फर्टेबली बसूच शकत नाही, म्हणजे काही काही जणांना एक बसण्याचं तेवढं,
1: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे, आम्ही एक तासभर पण एका जाग्यावर बसत नाही, 5-6 तास कसे बसणार,
0: काही समजलं असतं की नाही
1: चॅलेंज,
0: तुम्हाला जसं हवं तसं करा पण मला चांगली डिझाईन हवी आहे, असे जर प्राईज आम्हाला
1: मजा
0: दिसते अजून.
1: क्या बात आहे श्रोते हो, आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला, मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात, म्हणजे तू, मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले,
0: मी वर्कशॉपचा टाकला.
1: ओके,
0: माझा दुसरा आताचा नवीन वाला बघितलास का?
1: हा म्हणजे हे बहे, हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी, की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फॉलोअर्स फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस, आपण आता ते पण
0: घेऊ. ओके,
1: चालो रेडी,

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई. आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच बरोबर बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं. कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत. तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे?
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय, आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. आपण जे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर,
1: त्याच्या नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोण कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे, किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स वापरायच्या, बॅक कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: अपलोड करायचं,
1: पोस्ट करायचं आहे. तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रात म्हणजे तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक
0: करिअर
1: करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःच एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवलं जातं.
0: ह्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, चला मी काढते आपण बनवूयात.
1: हे सर्टन असं होतं की आपण जेव्हा किंवा आता समजा एक ब्राईड आहे आणि ब्राईडशी आणि माझं एक सर्टन वेगळं क्रिएटिव्ह डिझाईन्सचं झालेलं असतं, पण ऍट द मोमेंट ब्राईड कधी कधी डिझाईन्स पण चेंज करतात. मग ते तुम्ही त्या कन्फ्युजन होऊ नये किंवा काय म्हणतात त्याला क्लायंटशी आपण कसं
0: गोष्टी हँडल केल्या पाहिजे
1: ते हे सुद्धा क्लासमध्ये मी बारकाईने सगळ्यांना व्यवस्थित
0: शिकवते. क्या बात आहे ताई, खरं तर मला असं मला वाटलंच नव्हतं की मुळात आपण मेहंदीविषयी इतकं छान भरभरून बोलू. मला असं वाटतंय आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती असू देत ऑर एल्स हाऊस वाईफ लेडीज असू देत, प्रत्येकीला कुठे ना कुठे वाटतं की आपण स्वतः इंडिपेंडेंटली काहीतरी छान करावं आणि त्यासाठी लोक मेकअप आर्टिस्ट होत आहेत, लोक मेहंदी आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहत आहेत लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो. तर असे जे न्यू कमर्स असते म्हणजे त्या हाऊसवाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील? आणि मुलांवरून विषय निघाला, मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का गं मेहंदी आर्टिस्ट बनतात का?
1: बॉईज लोक पण क्रिएटिव्ह, शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे. एक आर्टिस्ट, मी एक खरं सांगू, मेकअप आर्टिस्ट सहज होतील, लाईक सहज होतील इन सेन्स एक आपल्याला मेकअप करता येतो म्हणून आपण काय म्हणतात त्याला एक प्रोफेशनली वगैरे जातो की वगैरे, पण मेहंदी ही गोष्ट आहे ना ही रेअर लोकांना काढता येते किंवा रेअर लोकांना जमते मेहंदी काढायला. नॉट अ सिंगल कोण असं नाही आहे की अरे हा मला मी मेहंदी काढते नाही, बट कोण डायरेक्टली कोण पकडून मेहंदी काढणं इट्स नॉट इझी. किंवा आपण पेन्सिलने ड्रॉइंग काढतो, पेन्सिलने स्केच काढतो आणि तेच स्केच किंवा तेच तुमची एक एलिमेंट असते, एक फिगर असते, कोणी काढणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. खूप प्रॅक्टिस हवी, ते सगळ्यांना जमत नाही.
0: बरोबर.
1: ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
0: आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण हा आवडीने आवड एक मस्ट आहे तुमची आणि उगाच काहीतरी करायचंय म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
1: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करतात आहात, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्डमध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जाल.
0: 100% म्हणजे मला ब्राईडने बोलवलंय आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभं राहायला एक हिंमत येऊ देत आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपल्या आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचा एक छान प्रोफेशनली तिचा पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते आणि प्रत्येक मुलीच्या महिलेच्या लेडीजच्या जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हात मोलाचा वाटाय. आणि इथे ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटला तुम्ही सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तू तास मी आरजे कोमल जाईसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. क्या बात है.
2: अगर गुमनाम है कोई तो उसे एक नाम मिल जाए, मिले आशीष जिसे आपका उसे पहचान मिल जाए, भला कैसे नहीं उसका मुकद्दर रंग बदलेगा. आचार्य 90 FM को जब साथ आप जैसे ऑडियंस का मिल जाए. स्वाद का जायका इस शो पर मैं आरजे भारतीय सीमा आप सबका स्वागत करती हूँ. हमारे प्यारे ऑडियंस को मेरा प्यार भरा नमस्कार और जय हिंद. तुम कसो असा, हाउ आर यू ऑल. भाई गर्मी से तो सबका ही एकदम खराब हाल है. अब इस गर्मी की मार को थोड़ा सा कम करने के लिए हम क्या कर सकते हैं? कुछ अच्छी बातें कर सकते हैं जिनमें अच्छी रेसिपीज और कुछ अपनापन भी हो. तो फिर चलिए ऐसी रेसिपी सुनाते हैं जो सुपर फूड होने के साथ साथ फेमस रेसिपी भी है. पहले आप मुझे बताइए कि भारत का राष्ट्रीय फूल जो पवित्रता, सौंदर्य, ज्ञान और आध्यात्मिकता का प्रतीक है, उसका नाम क्या है? ये कीचड़ भरे तालाबों में उगता है लेकिन फिर भी निर्मल होता है. ये स्टेडी वाटर मतलब रुका हुआ पानी तालाब और कीचड़ में उगता है. इस फूल की पंखुड़ियों पर पानी नहीं रुकता. ये जीवन की चुनौतियों के बीच भी पवित्र रहने का प्रतीक है. इसे डेकोरेशन, मेकअप और मेडिसिन में भी यूज करते हैं. वैसे माता लक्ष्मी इसे अपना आसन बनाती है. हमारी भारतीय संस्कृति में इसे पद्म के नाम से जाना जाता है. कुछ याद आ रहा है? कश्मीर में इस खूबसूरत फूल के तने से नदरू नाम की सब्जी बनती है. यस, सही गेस किया आपने. मैं बात कर रही थी कमल के फूल के बारे में. लेकिन हमारी आज की रेसिपी इस कमल के फूलों के बीज से बनने वाली है. आमतौर पर इसे मखाना या फॉक्स नट्स मीन्स कमल के बीज के नाम से जाना जाता है. ये एक सुपर फूड ही नहीं, एकदम फेमस सुपर फूड है. इसे मेनली बिहार के तालाबों और झीलों में उगने वाले कांटेदार पौधों से पाया जाता है. वैसे दुनिया का 85% मखाना तो हमारे बिहार में ही पाया जाता है. लो कैलोरी और हाई फाइबर वाला ये मखाना एंटी एजिंग होता है। इसे खाने से हमारी हड्डियां मजबूत होती हैं। क्या आपने इसे घी रोस्ट करके कभी खाया है क्या? एकदम टेस्टी टेस्टी स्नैक आइटम है ये जनाब। तो चलिए आज हम एक फेमस मिठाई बनाते हैं जिसका नाम है मखाना खीर। आप इसे व्रत या किसी खास मौके पर 15 से 20 मिनटों में बना सकते हैं। वैसे कैल्शियम और प्रोटीन से भरी ये मखाना खीर आपको टेस्ट और हेल्थ दोनों ही देगी। हमारे प्यारे ऑडियंस के लिए हम आज इसे बना रहे हैं। मखाना खीर बनाने के लिए हमें चाहिए इंग्रेडिएंट्स। मखाना 2 कप मींस अप्रोक्सीमेटली 50 to 60 grams। फुल क्रीम मिल्क 1 लीटर। देसी घी 2 चम्मच। चीनी 1/2 कप या स्वादानुसार। इलायची पाउडर 2 चुटकी। चॉप ड्राई फ्रूट्स 2 बड़े चम्मच। मुनक्का 1 चम्मच। 2 चम्मच दूध में भिगोए हुए केसर के धागे 8 से 10। और ढेर सारा प्यार भी चाहिए क्योंकि आपके मन की भावनाएं इसमें उतरने वाली है। अब हम इसकी रेसिपी सुनते हैं। एक कढ़ाई में घी को गर्म कीजिए, फिर उस घी में धीमी आंच पर मखानों को भून लीजिए। थोड़ी देर मतलब 4-5 मिनटों में मखाने क्रिस्पी होंगे। उन गर्म मखानों को ठंडा करें और मिक्सर में पीस लीजिए। ध्यान रहे मखानों को पाउडर फॉर्म में नहीं लाना है। इसे जाड़ा जाड़ा मींस दरदरा पीस लीजिए। फिर एक मोटे बेस वाले बर्तन में दूध को उबालिए। फिर उसे कुछ टाइम के लिए लो फ्लेम पे पकाइए। लगभग 10 मिनटों के बाद वो दूध गाढ़ा बनने लगेगा। अब इस गाढ़े से दूध में सारे ड्राई फ्रूट्स और केसर वाला दूध ऐड कीजिए। इसे 10 मिनट तक धीमी आंच पर पकाइए। थोड़ी देर बाद मखाना खीर एकदम गाढ़ी और मलाईदार होगी। फिर इसमें शक्कर, इलायची पाउडर और ढेर सारा प्यार भी ऐड कीजिए। मैं हमेशा बोलती हूँ कि हर रेसिपी में आप ढेर सारा प्यार ऐड कीजिए। ऐसा मैं क्यों कहती हूँ? क्योंकि आपके मन की भावनाएं इस रेसिपी में उतरेंगी और खाने वाला इसे महसूस करेगा। यहाँ पर मैं आपको एक छोटी सी टिप देती हूँ। अगर सारे ड्राई फ्रूट्स को घी में हल्का भूनकर आप इस खीर में डालेंगे तो मखाना खीर और ज्यादा टेस्टी बनेगी। फिर इस मखाना खीर को एक सुंदर से बर्तन में निकालिए। फिर भगवान को इस खीर का भोग लगाइए और लुत्फ उठाइए इस टेस्टी मखाना खीर का। वैसे ये मखाना खीर अगर आप मिल बांट कर मींस शेयर करके खाएं तो इसका टेस्ट और ज्यादा निखर कर आता है। यकीन ना आए तो एक बार ट्राई जरूर कीजिए। मैं हूँ आरजे भारतीय सीमा और आप सुन रहे हैं आचार्य 90 FM योर ओन रेडियो। वैसे इस मखाना खीर को आप ठंडा करके भी सर्व कर सकते हैं। गर्मियों में गर्म खाने की बजाय ठंडा खाना अच्छा लगता है कि नहीं? वैसे आपको खीर के साथ क्या खाना अच्छा लगता है? मैं हूँ आरजे भारतीय सीमा और आप सुन रहे हैं स्वाद का जायका ऑन आचार्य 90 FM योर ओन रेडियो। पेश है खीर की तारीफ में एक छोटी सी कविता। दूध कढ़ाई में जब खोले तब धीमी आंच पर मखाना डोले। मम्मी जब खीर बनाए इलायची की खुशबू छाए। मखाना दूध और शक्कर का मेल टेस्टी ड्राई फ्रूट से सचता ये खेल। ठंडी ठंडी मीठी मीठी मन को ललचाए ये खीर रसीली। व्रत त्योहार या मेहमान आए हर मौके का स्वाद बढ़ाए। इसे खाकर खिला मन का कमल। मखाना खीर से माहौल गया बदल। मैं हूँ आरजे भारतीय सीमा और आप सुन रहे हैं आचार्य 90 FM योर ओन रेडियो। वैसे हमारे भारत देश में खाना खिलाने के लिए हम बहाने ढूंढते ही रहते हैं, है कि नहीं? यहाँ तरह तरह के लोग और डिफरेंट वैरायटीज ऑफ फूड हमेशा ही मिलता है। हमारे इस स्वाद का जायका शो पर हम आपको इनकी दोबारा से पहचान कराएंगे। बैक टू बेसिक्स, क्योंकि आप हमारे खास दोस्त हैं और दोस्ती पक्की करने के लिए खाना खिलाना एक अच्छा तरीका है। कहते हैं कि रिश्तों के नाम भी अजीब है। आप सिर्फ ऑडियंस ही नहीं अपनों जितने करीबी हैं। इस बात पर हम लेंगे एक छोटा सा ब्रेक। ब्रेक के उस पार हम और बातें करेंगे।

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओल्ड रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थानं. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने सांग बलं. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापुराच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमध्ये देव ज्योतिबा लय मोठा, चैत्याच्या महिन्यात त्याच्या खुल्या चारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. हे ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर ही बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथाने ऋषी व त्यांची पत्नी विमला गुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला गुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होते. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापुराच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदारबाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाल दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंशज असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदिशंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर,
तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट, 37 फूट आणि 77 फूट उंच आहे, ज्यामध्ये शिखरांचा समावेश आहे. हे मंदिर 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. 1780 च्या सुमारास मालजी नीलम पनालकर यांनी हे पुन्हा बांधले. मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज देखील आहेत. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी महालक्ष्मी अंबाबाईंनी तपश्चर्या केली. केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापुरेच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी म्हणजे संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ 57 फूट लांब, 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पणाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट, रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केले. त्या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थे असून जवळजवळ 6 कुंड व 2 विहिरी देखील आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिराची शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठी कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरांना तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धतीची साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळा बेसॉल्ट दगडाचा वापर करण्यात आला. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे. ज्योतिबा देवाच्या देवस्थानाची अजून माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा

देवा कीर्त तुझी भारी डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी मा

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पाणपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपकवनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व औदासूर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औदासूर तसुभर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्त साध घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया, आदिशक्ता, आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औदासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औदासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाले. म्हणूनच या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंध श्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेक आमंत्रणास देण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंधगावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे मनात प्रगट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपकवनात प्रकट झालं. यमाई चाफेवनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवीच्या आगमनाप्रित्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ती नातांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरीवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कटारीत वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते.
चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दापंत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो. तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर, असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्ध पशुचे कृष्ण व दुधाचे मांड घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफे वनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कटास्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहवाण हरपून चांगभलच्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी पिपाणी सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती उंट तोफा गाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणेपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणे असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणेस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीने यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवानी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर राहण्याची मागणी केली. तेव्हापासून कोल्हापूर

मूर्ती घालती जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 हून अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हार तुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळीला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळे आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठ्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासनकाठ्यामध्ये मौजे विही नवाजी बाप किवळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानात शिंदे सरकारांकडनं अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा हितही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुंठे कोरेगाव मुळगाव तालुका पाटण, येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बल. जय महाराष्ट्र.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमात आपण आपली ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे याविषयी माहिती घेत होतो. तर आज आपण पंढरपूर ह्या आपल्या अलौकिक अशा ऐतिहासिक तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागेच्या काठावर वसलेले आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखात पंढरपूर या क्षेत्राचे नाव पंडरंगी असे आहे. मूळ नाव पुंडरी कपूर असे असावे किंवा पांढरी या शब्दातील प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध देखील शक्यता आहे. पंढरपूरची लोकसंख्या ही 53,638 1971 सालची इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटरवर भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. हे मिरज कर्दुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय देखील आपल्याला इथे उपलब्ध आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव देण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठल मंदिर आहे जे अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्ती स्थान आहे. गोर गरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपुराच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचं मठ आहे. तिथे गुफेत सर्व साधू संतांच्या मूर्त्या आहेत. पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखिता पोंडरी कपूर, पुंडरी कपूर, पंढरपूर, पंढरी, पंढरिंगे, पंढरंगी अशा विविध नावांनी ओळखले जाते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव आहे. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडव आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमामुखी हरिमूर्ती असे होते. हे मंदिर आता वाहून गेले आहे, पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे. त्याला चौफाळा असे म्हणतात. हरिमंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोष वाक्यात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. हरी ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही श्री देवता. दीक्षा मंत्रातही राम कृष्ण हरी असा 3 देवतांचा उल्लेख येतो. डॉक्टर श गो तुरपळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके 1111 मधील शिलालेखाच्या आधारे हा अनुमान करण्यात येतो की पंढरपुरातील विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले होते. स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते. हा लहान म्हणून हळूहळू वाढत गेला. शके 1159 मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान केला. शके 1195 मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्यांचा कर्णाधीत हेमांद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानाची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शक्य 1925 च्या सुमारास पुष्कळच झाला. विठ्ठलाला दैवती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले, पण अद्वैती वारकरी मंडळीसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत परत पंढरपुरामध्ये आणला अशी कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्त तसेच इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान पुरणपोळीचं विठ्ठलाला नैवेद्य फार आवडतो म्हणून ते दाखवले जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भामा निला यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येतात. रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले.
स्कंद पुराणातील महात्मे चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते असे सांगितले जाते. तर संत जनाबाई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा अशा दोन्ही नावांचा उल्लेख केला जातो. पंढरपूर सोडली की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्या हे नावाचे कोणी अजून काही उलगडलेले नाही. इसवी सन 1850 सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तिथे सापडला. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या योगात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीत जवळील नद्या म्हणजे दुर्गा देवी जवळची धारिणी, भुवनेश्वरी जवळची पुष्पावती, जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरामध्ये आली, संध्यावळी जवळच्या शिशुमाला, भीमा संगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, गंगारी आणि पंचगंगा यांची भीमेशी संगम होतो. यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भीवरा काठी देव असा उल्लेख करतात. भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी, चिंचवड पासून ते पंढरपूर पर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नमामी चंद्रभागा अभियान हाती घेतले. यामध्ये भीमाशंकर पासून ते रायचूर पर्यंत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वच्छता, नदीकाठी वृक्ष लागवड अशा गोष्टीवर देखील भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे. नमामी चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे 2015 साली सुरू करण्यात आली, पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुर्व्यवस्था नीट होईल. पंढरपूरमध्ये वर्षातून 4 एकादश्यांना 4 यात्रा भरतात, चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 10 ते 15 लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडवणाऱ्या थोर भागवत धर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिममुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले. त्याचा मोठा चौतरा शिल्लक आहे. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला. पंढरपुराची लोकसंख्या भरपूर आता 2011 साली जेव्हा मोजली गेली त्यावेळेस 2,37,446 इतकी होती आणि आता ती त्याहून जास्त झाली आहे. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिरांची पुनर्बांधणी देखील झाली. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटावरून इसवी सन 516 मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेला ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इसवी सन 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन 1296 मध्ये चालू झाली. तर इसवी सन 1650 मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली. देव व मूर्ती यावर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळेस मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूळतः शिवाचे होते, तर वैष्णवपंथी हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमिनाथ समजतात, तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवता सूर्याचा अंशही मानतात. पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले प्रत्येक भाविक जनाबाईचा देवळात घुसळखाप घुसळल्याशिवाय जात नाहीत. 4 प्रमुख एकादश्यांना म्हणजेच आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री आलेले भाविक एकादशीच्या नंतर पौर्णिमेच्या दिवशी गोपाळ काला खाण्यासाठी इथे हजर असतात. या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात.
येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांचे खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात असे सांगितले जाते. विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते. चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वांवरती उठून दिसणारे विठ्ठल रुक्माई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहरी वाटतो. दगडी तटबंदी मागे हे विठ्ठलाचे देव एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा आहे. सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे 3, उत्तरेकडे 3 व दक्षिण आणि पश्चिमेकडे प्रत्येकी 1 दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून समोरच संत चोखोबा समाधी आहे. असे ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी असे म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगरखाना आहे. महाद्वारावर सिंह कमाणी, वेलपट्टी वगैरे पुरातन जुनेगडची नक्षीकाम देखील आहे. मंडप 18 मीटर रुंद व 37 मीटर लांब असून बाजूच असलेल्या ओवऱ्यात सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे 10 मीटर उंचीच्या 2 दीपमाळा व जवळच विष्णू वाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील 16 खांबीत एका लहान सभा मंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख, जय, विजय व 3 पायऱ्या असून त्यापैकी 1 पितळी पत्र्याने मढवलेली आहे. डाव्या बाजूस खजिन्यांची खोली आहे. 16 कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुड स्तंभ चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातात संत एकनाथ महाराजांचे पंजोबा, संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभा मंडपाच्या उत्तरेकडे 1 ओवरी असून त्यात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळ भैरव, रामेश्वर, दत्तात्रय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चौखांबीच्या दरवाजात चांदीचे नक्षीदार पत्रे लावलेले आहे. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर 2 मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहे. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घाटावर आहे. देवळात समांतर पूर्वेकडे जाणारा गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व 12 घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरी घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फळ वगैरे मधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असे. पंढरपुराविषयी आणखी थोडी माहिती आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा विश्रांतीचा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमचं पुरत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आरती ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आपण पंढरपुराविषयी माहिती घेत होतो. नदीकाठी 14 घाट बांधलेले हे पंढरपूर क्षेत्र आहे, मात्र ते सलग नाहीत. कुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.5 किलोमीटर वर विष्णुपद वेणुनाथ हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे 1.5 किलोमीटर वर गोपाळपूर येथे गोपाळ कृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती, व्यास, अंबाबाई, लखुबाई, यमाई, ज्योतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिट्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याची मूर्ती, नामदेव मंदिर, शाकंभरी, मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला, पारावरील दत्त, बाबळ्याचा महादेव, अमृतेश्वर व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली आहेत. येथील कैकाळी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला. तेव्हा हरिजनांचे मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देवकर यांची व गोविंदबुवा अंबळेकर, गोविंदबुवा सोपळेकर, भानुदास महाराज यांच्या समाधी आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम करतात. त्रैलोक्य नाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्वाच्या वास्तू पंढरपुरामध्ये आहेत. चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती याबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपुराला पांडरंगपल्ली, पंडरंगी, पौंडरी क्षेत्र, फागणीपूर, पंढरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडुरंगपल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अभिधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्वीप नावाच्या ब्राह्मणास दिलेला ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी सुळेच्या तिन्ही बाजूवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषेतील शिलालेखात पंढरपुराला पंडरंगे म्हणून म्हटले असून होयसळवीर सोमेश्वर यांनी विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यासाठी आसंदी नाडावरील हरिय गरंज हे नाव गावदान केल्याचे म्हटले जाते. बेळगाव जवळच्या बेंडेगिरी नावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरिक क्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार राज पुरोहित व डॉक्टर रा गो भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर आणि पांडुरंगपूर यापासून पंढरपूर हा शब्द झालेला आहे. विठोबाच्या मूर्तीचे अनेक वेळा स्थानांतर झाल्याने उल्लेख सापडतात. कधी आक्रमापासून बचवण्यासाठी ती बळव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी ती पळवून नेऊन मग पैसे देऊन परत केली होती. 16व्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली. 16 खांबी पंडपात त्याची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. विठोबाची मूर्ती बिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील 3र्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्तीच्या वर्णनाशी सध्याचे मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुळे नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठी शाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावतामाळी, गोराकुंभा, चोखामेळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपुराचा महिमा वाढवला आणि गाजवला देखील आहे. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा सापडला आहे. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन देता येणारी विठ्ठलाची एकमेव मूर्ती आहे.
टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामघोषात, वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुतार्या, सजवलेला स्वारीचा घोडा, आपदागे, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्यांचे तोफे व डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी गायींचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाची मूर्ती, तांब्या पितळीची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात आणि मोठा व्यापार होतो. संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिक एकादशीचा होता. या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम व्रतप्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकेस एकादशीस व्रत काढण्यात येतो. इसवी सन 1810 मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला रथ भाविक ओढतात. अंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात. या भक्ती संप्रदायाच्या आद्यपीठात भीमातटीय महायोग पीठात महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटकातून आणि इतर राज्यातून प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशी हजारो वारकरी आणि यात्रेकरू लुटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मार्गाने लहान असतात. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे श्रद्धास्थान आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण दरवर्षी मनोभावे येथे भेट देतात. पंढरपूर हे महाराष्ट्राचे सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा म्हणजेच भीमरा इंद्रायणी भामानीरा यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येते. गावात पक्के रस्ते 34.53 किलोमीटर व कच्चे रस्ते 1.53 किलोमीटर असून देवळाभोवतालीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोर्ड आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजी पंत, संत गाडगे महाराज, व्यंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटके महाराज इत्यादींचे मठ व धर्मशाळा आहेत. गौरक्षण अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय, इतर संस्था येथे मुलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलीस ठाणे देखील आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्य, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्यांचा मोठा बाजार असतो. येथे 8 बँका व 2 कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, खड, बांगड्या, तुळशी माळ, अष्टगंध याचा चांगला खपही होतो. वारकऱ्यास लागणारे टाळ, मृदुंग, चिपळ्या इत्यादी वस्तू देखील इथे मिळतात. विठ्ठल मंदिर हे अर्थातच गावातील सर्वात मुख्य मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकांच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटातील पुंडलिकाचे देवालय येथून विठ्ठल मंदिर सुमारे 200 मीटरवर आहे. मध्यवस्थेतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 107 मीटर व दक्षिण उत्तर रुंदी 52 किलोमीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस 3, दक्षिणेस 1, पश्चिमेस 1 व उत्तरेस 3 असे एकूण 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तिथे रस्त्यावरून 12 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी ही नामदेव पायरी आहे. पंढरपुरात गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापलेले हनुमंताचे मंदिर आहे. त्यानंतर अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत 3 दरवाजे आहेत. मधल्या दरवाजाच्या 2 बाजूस जय विजय हे द्वारपाल गणेश सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण 16 खांबी मंडपात जातो. तिथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्र आहे. बाजूला खोली बजा दालनात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळ भैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्याचा चांदीने मढवलेले असून त्यावर छोटी विष्णू मूर्ती आहे.
येथे पूर्वी गरुड स्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. त्यानंतर चौखावी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा कमांड नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. येथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगांची दगडी मूर्ती असून तिची उंची 1 मीटर पेक्षा किंचित जास्त आहे. 1873 मध्ये काही शैव वैराग्यांनी दोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखवला होता. तेव्हापासून पायस न कवटाळता त्यावर फक्त डोके ठेवून जाता येते. 16 खांबा मंडपीच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत 4 मूर्ती आहेत. 1 तरटीचं झाड व त्याच्या पायाशी कामपात्राची मूर्ती. नंतर व्यंकटेश मंदिर. त्यासमोर नागोबा बाजीराव पेशव्यांनी बांधलेले ओवरी असे लक्ष्मी मंदिर आहे. ओवरीत नारदाची व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य गणेश खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणी मंदिर आहे. जवळ सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभा मंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्ण पिंपळ आहे. येथून पुन्हा 16 खांबी मंडपात आले आणि एका भिंतीत 84 शिलालेख आहेत. त्यावर देवी आहेत. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. देवळात रंगशिला गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्वाच्या जागा देखील आहेत. पंढरपूरचे महात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीमध्ये लिहिली आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पंढरपुराचे संपूर्ण महात्म्य लिखित आहे. पंढरपूर हे मराठी लेखक द मा मिराजदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल किताब हुसेन यांचे जन्मस्थळ आहे. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त केले. साने गुरुजींनी त्याच्यासाठी महात्मा गांधींचा विरोध पत्करून सत्याग्रह केला. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटर व भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. मिरज कर्दुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक अजूनही येथे महाराष्ट्र सगळीकडे जाणार बसची वाहतूक आहे. त्याची सोय आहे. पंढरपूर शहर हे महाराष्ट्राशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. पूर्वे येथे मीटर मापी लोहमार्ग होता. नंतर त्यावेळी मालगाडीतून वारकऱ्यांना आणले जाईल. पुढे मिरज कर्दुवाडी हा लोहमार्ग परिवर्तित होऊन रुंदमापी झाला. इसवी सन 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद केली गेली. प्रलंबित असलेल्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाचे कार्य आता सुरू होत आहे. पंढरपूर हे गाव सोलापूरला बस मार्गे जोडलेले आहे. पंढरपूरला जाण्यासाठी जवळपास विमानतळ सोलापूरला आहे. असे माझे विठ्ठलाचे निवासस्थान पंढरपूर, माझी विठ्ठल रुक्मिणीची तिथे वास्तव्य आहे. हे असे ऐतिहासिक आपले तीर्थक्षेत्र

शिकायत में बदल रही है। मोरे सैया नहीं आए। देन अब उसने

Recon.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: सा सारेगामाचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानेकाचा. नमस्कार, आजचा आपला एपिसोड असणार आहे प्रेमाविषयीचा, अर्थात रोमॅन्टिक गाण्यांचा. आणि तो काळच वेगळा होता असंही म्हणायचा. मेसेजेस आणि स्माइलीज मधून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा नजरेतून त्या व्यक्त केल्या जायच्या. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों असं म्हणण्यापेक्षा अव्यक्तातून व्यक्त होण्याचा, किसी डिस्को में जाए किंवा चल ना डेटवर जाऊ असं न म्हणता एखादं गुलाबाचं फूल देऊन किंवा कविता लिहून व्यक्त होण्याचा. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापेक्षा एक सरस प्रेमावर बेतलेले उत्तम कथानकांचे, आशयाचे, वेगवेगळ्या विषयांचे आणि प्रगल्भ सिनेमे बनले गेले. आणि म्हणूनच सिनेमांचा हा काळ आपण सुवर्ण काळ म्हणून ओळखतो. आज अशाच उत्तम सिनेमातली, प्रेमाविषयी बोलणारी, प्रेम करायला शिकवणारी आणि आजही आपल्याला प्रेमात पाडणारी गाणी कारवा क्लासिक्स मराठी मधून येत आहेत तुमच्या भेटीला. पहिलंच गाणं आहे, मी रात टाकली मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. नाधू महानोरांचे हे अप्रतिम शब्द, लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं संगीत आणि याबरोबरीनं आपल्याला आठवतेच ती नाग्यासाठी वेडी झालेली आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणारी, बेभान होणारी चिंधी, अर्थात स्मिता पाटील यांची भूमिका. गोनी दांडेकर यांच्या जैत्रजैत कादंबरीतल्या नाग्या आणि चिंधी या पात्रांनी प्रेमाची एक वेगळीच व्याख्या आपल्यासमोर मांडली.

कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

गारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आत्ताच जे आपण गाणं ऐकलं ते होतं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमातला. हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर हे गाणं सिनेमाच्या त्या ठिकाणी येतं जेव्हा कांचन ही काशीनाथ घाणेकरांच्या आपल्या वयाहून दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. सिनेमातलं हे गाणं अत्यंत निरागसपणे चित्रित केलं गेलंय. या गोष्टीला भडक न बनवता, कसलाही थिल्लरपणा न करता, अत्यंत सटल आणि विषयाची प्रगल्भता न सोडता हे गाणं आपल्याला सिनेमात भेटतं. हे गाणं जरी नवं असलं तरीही जुन्या काळाला अत्यंत चपखल बसणार आहे. जे जसं आहे ते तसं मांडायला खूप धाडस लागतं आणि ते दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांना दाखवलंय यासाठी त्याचं खूप कौतुक. त्यामुळे आपण जे म्हणतो की कृष्णधवलपासूनचा जो सुवर्णकाळ आहे मराठी सिनेमांचा तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा आपण अनुभवतोय, कारण नवे प्रयोग होताना आपल्याला सध्या दिसत आहेत. नव्या प्रयोगांबद्दल आपण बोलतोय तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी मराठीमध्ये केलेला एक वेगळा प्रयोग होता, तो म्हणजे एका मराठी सिनेमासाठी प्रादेशिक भाषेतलं गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. 1985 साली प्रदर्शित झालेली महानंदा ही फिल्म आणि यातलं माझं आवडतं कोकणी भाषेतलं गाणं ते म्हणजे माझे राणी माझे मोगा. एकतर कोकणी भाषेतच इतका गोडवा आहे आणि त्यात लता दिदी आणि सुरेश वाडकरांनी हे गायलंय आणि या गाण्याच्या कवयित्री आहेत शांता शेळके, त्यामुळे या साऱ्याला दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. हा सिनेमा सुद्धा लेखक जयवंत दळवी यांच्या महानंदा या कादंबरीवर आधारित आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. त्यामुळे जेव्हा साहित्याला संगीताची जोड मिळते तेव्हा ही अशी उत्कृष्ट दर्जेदार कलाकृती निर्माण होते याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. कारवा क्लासिक्स मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

वा, मोहित्यांची मंजुळा या सिनेमातलं हे सुपर डुपर हिट गाणं, आणि हे गाणं खरोखरच मनाचा पिसारा फुलवणार आहे, नाही का? जेव्हा केव्हा आपण हे गाणं ऐकतो तेव्हा प्रसन्न व्हायला होतं. मोरपीस हे आपण कायमच आपल्या अशा भयांमध्ये, पुस्तकांमध्ये जपून ठेवलेलं असतं. काळानुसार वयानुसार त्याचे संदर्भ मात्र बदलत जातात, आणि जेव्हा जेव्हा हे मोरपीस आपल्याला सापडतं तेव्हा तेव्हा जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं, असाच अनुभव आपल्याला ही गाणी देतात. पूर्वीचे सारेच सिनेमे हे वास्तववादी असायचे. प्रेक्षकांची नाळ ही सामाजिक आशयाच्या विषयांशी घट्ट बांधलेली होती. सामान्य माणसाचा जगण्याचा केंद्रबिंदू हा गावातला होता, त्यामुळे कथानक, गाणी ही त्या धाटणीची होती. आणि अर्थात रोमॅन्सही. कारवा क्लासिक्स मराठीमधून पुढचं गाणं येतं तुमच्या भेटीला, जे आहे बन्या बापू सिनेमातलं. हे गाणं तर सुपरहिट आहे. जे ठसकेबाज गाणं आहे, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी. बाळ कर्वे यांनी 10 ते 15 मराठी सिनेमे केले, मात्र या सिनेमात ते चक्क हिरोईन बरोबर बागेत फिरताना, गाणे म्हणताना, बागडताना दिसतायत. सरला येवलेकर ही त्यांची या सिनेमामध्ये नायिका होती. या सिनेमाची गाणी इतकी चालली की हा सिनेमा बेळगावमध्ये सलग 19 आठवडे चालला, आणि बेळगावमध्ये मराठी सिनेमानं केलेला हा विक्रम आहे. मराठी भावगीतातील अनेक एव्हरग्रीन हिट्स दिलेले गीतकार कवी डॉक्टर मुरलीधर गोडे यांचे हे शब्द आहेत. तेव्हा चला अनुभवूयात हा अनोखा रोमॅन्स या गाण्यामधून.

0: पाहते।
1: आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा.
2: एकलाच रण साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग, एकलाच रण साजरा.

एकला जरांचा जरा मुखडा, नक्कीच तुमचा मुखडा आता खुल्ला असणार आहे. मराठी सिनेमांचं एक युग ग्रामीण महाराष्ट्र आणि तमाशापटांनी गाजवलं. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं माहीत नाहीये असं आपल्याला शोधूनही सापडणार नाही. थेबुडकरांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकरांनी काय ठसक्यात गायलंय की आता कुणीही आता आपल्याला का असं विचारलं तर बघत्यात असं उत्तर येणं साहजिक आहे. सध्याच्या मुलींना लाचता येतं का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आणि अर्थात काळ खूप बदललाय. त्या काळी प्रेम व्यक्त करण्याची पत्र पाठवणं सोडून फारशी काही साधनं पर्याय उपलब्धच नव्हते. त्यामुळे मग नजरेतूनच बोलणं, जेव्हा भेट होईल तेव्हा मन मोकळं करणं, एकमेकांवर कविता लिहिणं आणि पुन्हा भेटेपर्यंत असणारी ओढ, मनाची धडधड अनुभवणं, हे सगळं ज्या ज्या लोकांनी त्या त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अनुभवलंय ते विलक्षण असणार आहे. पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला भिंगरी सिनेमातलं, सजणी ग भुललो मी काय जादू झाली, बघून तुला जीव माझा होई वर खाली. कुणाला तरी बघून सध्या तुमची अशी अवस्था होत असेल तर मग हे गाणं तुमच्यासाठी.

मराठी पडद्याच्या आश्रय विषय आणि दर्जेदार सिनेविषयांच्या इतिहासाची आपण जर का उजळणी करायला बसलो तर त्यामध्ये या गाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आजचा आपला कारवा क्लासिक्सचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडणाऱ्या आणि खुपणाऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी कमेंट सेक्शन आहेच. पुन्हा भेटूयात नव्या भागात, पण त्याआधी काही सांगायचं आणि सुचवायचं असेल तर sarigama_sanika हे आहे माझं इंस्टाग्राम हँडल आणि मी फेसबुकवरती सुद्धा आहे, त्यामुळे जरूर मेसेज करा. आणि हो, सारेगम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता जानकी या सिनेमातलं गाणं तुमच्या भेटीला येतं. तुम्हाला अचल सिनेमा आठवतो का? अशोक कुमार आणि निरुपा रवाई यांची ही गाजलेली जोडी होती आणि ती रामचंद्र यांचं म्युझिक होतं. हा सिनेमा आणि यातली गाणी सुद्धा बरीच गाजली आणि पुढे आचलच्या कथेवरूनच जानकी या मराठी सिनेमाची निर्मिती झाली. हा सिनेमा कितपत लोकांच्या लक्षात आहे माहिती नाही, मात्र यातली गाणी लता दिदींनी गायलेलं विसरू नको श्रीरामा मला हे गाणं अजरामर झालं. आणि याचबरोबर की घुंगरू तुटले रे, झुलतोबाई रास झुला ह्या गीतांचंही गारूड आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. सुधीर मोघेंचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लता दिदींचा हा आवाज आणि आपल्या आयुष्यातल्या श्रीरामासाठी हे गाणं.

आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.